नमस्कार रसिक श्रोते हो, मी शिवाजी साटम। आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी।

एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज वंदन कार्यक्रमात आपण भेटलो आहोत मंडळी. आपल्याकडे विठ्ठलाशी निगडीत अनेक कथा सांगितल्या जातात, त्यातलीच एक कथा जी संत भानुदास महाराज, आपण त्यांना त्यांची ओळख आपल्यासाठी जी आहे मुख्य करून, ती म्हणजे संत एकनाथांचे पणजोबा. तर संत भानुदास महाराजांशी जोडलेली एक कथा सांगितली जाते की कर्नाटकातल्या विजयनगर इथून, हंपी इथून पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती त्यांनी परत आणली होती. ही कथा काय आहे नेमकी? तर विजयनगर साम्राज्याचे जे राजे होते कृष्णदेव राय, ते स्वतः भगवान विष्णूंचे मोठे भक्त होते आणि एकदा ते पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला आलेले असताना विठ्ठलाची अतिशय सुंदर अशी ती मूर्ती बघून ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी विठ्ठलावरच्या प्रेमापोटी ठरवलं की या दैवताची स्थापना आपल्या म्हणजे विजयनगर राज्यामध्ये एका भव्य मंदिरात करावी. त्यांनी विठ्ठलाची मूर्ती अतिशय सन्मानाने आपल्या राजधानीत नेली आणि तिथं त्यांनी विठ्ठलासाठी एक सुंदर मंदिरही बांधलं, जे आजही विठ्ठल स्वामी मंदिर म्हणून हंपीमध्ये प्रसिद्ध आहे. तर पंढरपुरातून विठ्ठल गेल्यामुळे सगळं गाव वारकरी पूर्ण सगळे हे त्यांच्यातलं चैतन्यच हरपलं आणि सगळ्या भक्तांचा आक्रोश होता की आमचे म्हणजे आमचं दैवत आम्हाला परत करा. पण राजाला ही गोष्ट कोण सांगणार? अशा कठीण काळात पैठणचे रहिवासी असलेले संत भानुदास ते पंढरपूरला आले आणि त्यांनी ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर त्यांनी निश्चय केला की मी विठ्ठलाला परत पंढरपुरामध्ये आणेन आणि तो निर्धार करूनच ते पायीच हंपीच्या दिशेने निघाले. अनेक दिवसांचा खडतर प्रवास केल्यानंतर हंपीला ते पोहोचले तेव्हा त्यांना कळलं की विठ्ठलाची मूर्ती राजा कृष्णदेव रायांच्या राजवाड्यातल्या देवघरामध्ये आहे आणि सामान्य माणसाला अर्थातच तिथे प्रवेश नाही. मग ते बाहेरच बसून विठ्ठलाचा धावा करू लागले आणि त्यांच्या आर्त हाकेला विठ्ठलाने प्रतिसाद दिला. त्याबद्दल सुद्धा एक अशी आख्यायिका सांगितली जाते की कृष्णदेव रायांच्या राणीचा एक अतिशय मौल्यवान हार हरवला, सगळीकडे शोधाशोध सुरू झाली, तो सापडला नाही. काही लोकांनी सांगितलं की पंढरपूरवरनं आलेली एक व्यक्ती राजवाड्याबाहेर सतत फिरत असते, कदाचित त्यानेच हा चोरला असेल. ही व्यक्ती म्हणजे भानुदास. आणि मग राजाने भानुदासांना बोलावून घेतलं, हाराबद्दल विचारलं. भानुदासांनी आपण निर्दोष असल्याचं सांगितलं आणि राजाच्या अवतीभोवतीच्या लोकांनी मात्र त्याच्या डोक्यात इतकं सगळं भरवलं होतं की ते म्हणालेत की आमचा याच्यावर विश्वास नाही, झडती घेतली, हार सापडला नाही, तरीसुद्धा भानुदासांना सुळावर चढवण्याची शिक्षा सुनावली गेली. भानुदास अजिबात डगमगले नाही कारण त्यांना खात्री होती की विठ्ठल त्यांचं रक्षण करेल. सुळावर चढण्यापूर्वी त्यांनी विठ्ठलाला उद्देशून एक अभंग म्हटला, तो होता जैसी हरळाची जाती परिये जळोनी अंगे होती. आणि एक असा चमत्कार त्यानंतर घडला की त्यांना सुळावर ज्या चढवलं जाणार होतं त्या सुळालाच पालवी फुटली. आणि हा अद्भुत चमत्कार बघून कृष्णदेवराय चकित झाले आणि त्यांनी माफी मागितली संत भानुदासांची आणि मग भानुदासांनी आपलं येण्याचं प्रयोजन सांगितलं आणि ते हंपीवरून विठ्ठलाची मूर्ती परत घेऊन आले. अशी ही संपूर्ण कथा. आणि त्यामुळे संत भानुदास आपल्याला फक्त संत एकनाथांचे पणजोबा एवढंच माहिती असतं, पण त्यांच्याशी जोडलेली विठ्ठलाची ही कथा आपण ऐकलीत एफ एम रेनबोवर वंदन कार्यक्रमात. यानंतर एकनाथांचीच रचना ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात.

आणि आता नेहमीप्रमाणेच वळणार आहोत एका छोट्याशा बोधकथेकडे. एक विलक्षण मोठा असा महाल होता, त्या महालामध्ये तितकाच प्रभावशाली असा राजासुद्धा राहायचा. एके दिवशी झालं असं की त्या राजाच्या महालाच्या देवडीवर एक साधू महाराज येऊन बसले आणि चांगलेच पाय पसरून वगैरे तिथे आरामात बसले. ते बघितल्यानंतर पहारेकऱ्यांनी साधू महाराज आहेत म्हणून प्रेमाने सांगून पाहिलं की हा राजवाडा आहे, तुम्ही इथे असे बसू नका. पण साधू महाराजांनी काहीच ऐकलं नाही आणि ते आपल्या जागी ठामपणे तसेच बसून राहिले. ही गडबड सगळी सुरू असतानाच महाराज तिकडनं आले. त्यांनी सगळा प्रकार समजावून घेतला आणि जाऊन साधू महाराजांना त्यांनी विचारलं की का तुम्ही अशी मनमानी करताय, का इथे तुम्ही स्वतःला अगदी ठिय्या मारून तुम्ही इथे बसलेले आहात आणि निघा आता तुम्ही इकडनं, सांगितलं ना तुम्हाला. साधू महाराज आणखीनच तिथे छान रेलून असे पहुडले आणि उद्धटपणे राजाला थोडंसं असं त्यांनी विचारलं, राजा मी इकडनं जाईन, मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू मला इकडनं का हकलतोयस? तर राजा म्हणाला, हा माझा महाल आहे. बर, मग 50 वर्षांपूर्वी या राजवाड्यामध्ये कोण राहत होतं? माझे आजोबा राहत होते. आणि 25 वर्षांपूर्वी माझे वडील राहत होते, राजा म्हणाला. बर, आणि आता सध्या तू राहतोयस. बरं, पुढच्या 25 वर्षांनी इथं कोण असेल? अर्थातच माझा मुलगा. अच्छा, आणि त्याच्यानंतरच्या 25 वर्षांनी? तो म्हणाला की अर्थातच माझ्या मुलाचा मुलगा किंवा त्याचा जो कोणी वारस असेल ते इथे राहत असतील. साधू महाराज हसून म्हणाले, राजा मला तू इकडनं हाकलतोयस कारण मी एक मुसाफिर आहे, मी एक भटक्या आहे. तर मग तू सुद्धा माझ्यासारखा मुसाफिरच आहेस, तू सुद्धा इथे काही काळ राहणार आहेस आणि नंतर इकडनं निघून जाणार आहेस. तर त्याच्यामुळे तू जो समज करून घेतला आहेस की हे माझं आहे, हा माझा राजवाडा आहे आणि त्या अधिकाराने मला तू बोलतोयस, तुझ्यात आणि माझ्यात तसा फारसा फरक नाही आहे. हे ऐकल्यानंतर राजाला साधू महाराज काय म्हणतायत त्याची उपरती झाली. त्यांनी साधू महाराजांची माफी मागितली उद्धटपणाबद्दल आपल्या आणि साधू महाराजांनी सुद्धा त्याला माफ करून नंतर तिकडनं त्यांचीही गच्छंती झाली. कदाचित राजाला ह्या गोष्टीचं ज्ञानच करून द्यायचं असेल त्याला. पण आपणही बऱ्याचदा असं असतं ना, आपलं हे माझं घर आहे. बऱ्याचदा असं होतं हा घरामध्ये मुलांच्या बाबत बऱ्याचदा पालकांकडनं हा उल्लेख नेहमी होतो, हे सगळं माझ्याकडे चालणार नाही, हे माझं घर आहे. मला असं वाटतं असा शब्द जेव्हा किंवा असं वाक्य जेव्हा तोंडातनं बाहेर पडेल तेव्हा हे साधू महाराज नक्की आठवून पाहूया आपण सगळेच जण. आणि याच बोधकथेसह वेळ झाली आहे वंदन कार्यक्रमापुरतं इथंच थांबायची. मात्र ठीक 6 वाजता दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं बातमीपत्र ऐकूया. 6:05 पुन्हा भेटूया रेनबो फंडे या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकवत रहा 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Facebook in sky, WhatsApp in life, man more calm, itno aaram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day.
1: म्यूजिकल साथ रियल लाइफ बात सिनेमा नाटक भटकर खास स्टार्ट अप योर डे विद रेनबो फन डे रेनबो फन डे
2: रेनबो फन डे रेनबो फन डे
3: बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर 107.1 मेगा हर्ट्झवर FM रेनबोवर रेनबो फंडे या कार्यक्रमात आपल्यासोबत पुन्हा एकदा मी रश्मी वारंग आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं माझं बाळ या चित्रपटातलं. बरं, आपण हे असं इतकं जुनं गाणं का ऐकत आहोत? थोड्याच वेळात आपला उलगडा होणार आहे. असो, आपण वळणार आहोत आता हवामान वृत्ताकडे. कुलाबा येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस, आर्द्रता 72%. सांताक्रूज येथे नोंदवण्यात आलेलं कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान 28 अंश सेल्सिअस, आर्द्रता 80%. मुंबई शहर आणि उपनगराकरता पुढील 24 तासाकरता हवामानाचा अंदाज असा, आकाश मुख्यतः निरभ्र राहील. अपेक्षित कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि अपेक्षित किमान तापमान 28 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांकरता कोणतीही सूचना नाही. ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांकरता हवामानाचा अंदाज असा की आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस संभवतो. हा होता हवामानाचा अंदाज FM रेनबोवर 107.1 MHz वर.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: नमस्कार, मी मोहन जोशी। अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो।
5: एकशे सात अंश एक मेगा हर्ट्स FM रेनबो, प्रसारण सेवा रेनबो फंडे, या कार्यक्रमात आपण भेटलो आहोत। सुरुवातीच्या गाळ्यामध्ये गाण्यामध्ये आपण चला चला म्हणून आवाहन केलं होतं, दुसऱ्या गाण्यामध्ये जपून जरा पाऊल टाका याच्याबद्दलचं आवाहन होतं। मंडळी, आपण बऱ्याचदा आपल्या रोजच्या चालण्यामध्ये, उठण्या बसण्यामध्ये प्रत्येकाची एक स्वतःची शैली असते, बरोबर? आणि आपले अनेक श्रोतेसुद्धा आम्हाला सांगत असतात की आत्ता सकाळचा हा कार्यक्रम आम्ही चालता चालता ऐकतो आहे। आम्ही चालायला जातो, मग कानामध्ये आमच्या रेनबो सुरू असतं, त्या गाण्यांच्या ठेक्यावर, त्या चालीवर आमचं चालणं सुरू असतं, वगैरे वगैरे। एकूणच आपलं चालणं हे आपण जितक्या सहजपणे पाहतो त्याच्यापेक्षाही अधिक आपण असं म्हणू शकतो की लोक त्याच्याकडे फार वेगळ्या नजरेने पाहत असतात। तर हीच हे जे आपलं चालणं आहे, आपली जी चाल आहे, त्या चालीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत, त्याच्याबद्दलच काही गमतीशीर निरीक्षणं नोंदवणार आहे आजच्या या रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये। आजचा दिवस 6 मे जोडला गेला आहे अशा एका व्यक्तिमत्वाशी ज्यांच्या गाण्यांनी आपल्याला विलक्षण आनंद दिला, आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे अरुण दाते। त्यांचा आज स्मृतिदिन आहे, आणि त्यामुळे यानंतरचं जे गाणं आपण ऐकणार आहोत, जे आपल्या चालण्याशीच निगडीत आहे, अरुण दाते यांच्या स्वरात FM रेनबोवर।

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

FM रेनबो 107.1 MHz आणि चाल, आपली चाल नेमकी कशा प्रकारची असते याच्याबद्दल आपलं नाही पण जगाचं निरीक्षण खूप बऱ्याचदा होत असतं आणि त्यातनं आपल्याला कळत असतं की अच्छा म्हणजे आपलं चालणं असं आहे. तर यातला सगळ्यात अगदी पहिला प्रकार म्हणजे ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटावं की काहीतरी गडबड झाली आहे, काहीतरी गोंधळ झाला आहे, त्यामुळे तातडीने ताबडतोब आत्ताच्या आत्ता गेलंच पाहिजे. आणि मग जेव्हा तुम्ही त्यांना हटकता काही प्रॉब्लेम झाला आहे का, ते म्हणतात नाही मग एवढ्या तुम्ही पटापट चालत चालला होतात. आहा, ती माझी पद्धतच आहे. खरंच अशी काही माणसं असतात की ज्यांना शांतपणे चालणं जमतच नाही. म्हणजे प्रचंड गर्दीने भरलेलं एखादं रेल्वे स्थानक असेल, बाकीची सगळी माणसं मुंगीच्या पावलांनी सरकत असतात, यांना ते मान्य नसतं. ते

कसा तरी कुठून तरी रस्ता काढणार, पण आपला वेग कमी करणं हे त्यांना मान्यच नसतं. आता अशा पद्धतीचा जो ब्रिस्क वॉक ज्याला म्हटलं जातं, की तुम्ही जर का चालायला जात असाल मस्तपैकी सकाळी किंवा संध्याकाळी आणि असे रमत गमत मस्तपैकी गप्पा मारत चालत असाल, तर डॉक्टर ओरडतात, नाही नाही नाही नाही ते तसं चालणं चालणार नाही आहे, तुम्हाला पटापट चालावं लागेल, ब्रिस्क वॉक घ्यावा लागेल तुम्हाला. काही माणसांसाठी हा ब्रिस्क वॉक रोजचाच असतो, त्यांना शांतपणे चालणं हे मान्यच नसतं, म्हणजे असं हळहळत डुलत छानपैकी चाललोय, नाही कधीच नाही. तर ही एक लगबगीने पटापट पटापट चालणारी ही मंडळी, त्यांचा एक वर्ग आहे. अजून काय काय वर्ग आहेत या चालीमध्ये त्याच्याकडे वळूया, पण तत्पूर्वी लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गाणं तर आपण ऐकणारच आहोत.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्यावा.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवता।

0: नमस्कार, मी अजित कडकडे। आपण ऐकत आहात संगीताचे सप्तसूर, जिथे 24 तास झंकारत असतात, अशी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: एकशे सातांश एक मेगा हर्ट्स FM रेनबो प्रसारण सेवा। आपल्याला बऱ्याच साऱ्या श्रोत्यांचे

मेसेजेस सुद्धा येत आहेत की कशा पद्धतीने त्यांचं स्वतःचं चालणं आहे. काहींनी दावा केलाय की माझं चालणं अगदीच डौलदार वगैरे. पण तुम्हाला माहिती आहे 15,000+ अधिक प्रौढ मंडळींवर जे संशोधन झालेलं दिसतं चालण्याच्या बाबत, तर तुम्ही कसे चालता यातनं तुमचं व्यक्तिमत्व दिसत असतं. जलद चालणारे लोक हे अधिक बहिर्मुख, म्हणजे मनमोकळ्या स्वभावाचे, कर्तव्यनिष्ठ, नवीन अनुभवांसाठी खुले असणारे असतात. तर हळूहळू चालणाऱ्या मंडळींमध्ये चिंताग्रस्ततेचं प्रमाण हे अधिक असू शकतं. हे तुमच्या चालण्यावरनं, म्हणजे 15,000 लोकांचं संशोधन केल्यानंतर काढलेला हा निकष आहे. तुम्ही जर त्यात नसाल तर स्वतःला तुम्ही बाजूला वगळू शकता. ताठ ज्यांची देहयष्टी असते, खांदे मागे आणि मान वर ठेवून जे चालतात, तर आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व आहे त्यांचं असं आपण सहज म्हणू शकतो. जी मंडळी शांत म्हणजे अगदी असं रमत गमत असं नाही, शांत सहज आणि स्थिर एका गतीने चालत असतात, ती मंडळी विश्वासार्ह, नम्र आणि चांगला श्रोता असतात असं सुद्धा एक निरीक्षण सांगत असतं. एकूण काय, आपली चाल आपल्याबद्दल बरंच काही सांगत असते. आपण फारसा विचार त्याचा करत नसतो, पण अक्षरशः, म्हणजे तुम्ही जर मुलाखतीमध्ये जी तज्ज्ञ मंडळी बसलेली असतात त्यांचा विचार घेतला तर ते सांगतात की ती व्यक्ती येत असतानाच इतकी हलत डुलत आली, इतकं चालणं त्यांचं आत्मविश्वासपूर्ण तर नव्हतंच पण इतकं मंद होतं की ही व्यक्ती ऑफिसमध्ये काम काय करणार. त्यामुळे तुमच्याकडे प्रचंड मोठा एक डिग्र्यांचा संग्रह आहे, तुमच्याकडे इतर सगळी क्वालिफिकेशन्स आहेत, पण तुमचं हे व्यक्तिमत्वही पाहिलं जातं. म्हणजे ह्याचा अर्थ धावत सुटा असा अजिबात होत नाही, पण किमान इंटरव्ह्यू वगैरे ठिकाणी गेल्यानंतर तरी आपल्या चालण्यामध्ये एक स्थिरता हवी, एक विशिष्ट गती हवी. म्हणजे अगदीच आपण असं मरगळल्यासारखे चालत असू तर कसं चालेल. याच चालीबद्दल आज आपण बोलत आहोत रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये. अजून वेगवेगळ्या चाली येणं बाकी आहेत. तत्पूर्वी जी चाल आपल्याला बऱ्याच श्रोत्यांनी सांगितली की ही ऐकवा, तर गाण्याची ही चाल आणि आपलं खरं खरं चालणं ह्याबद्दल सांगणारं हे गाणं.

श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz. FM रेनबो 107.1 MHz. आणि आज चालीबद्दल, आपल्या चालण्याबद्दल, चालण्याच्या शैलीबद्दल आपण बोलत आहोत रेनबो फंडे कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकार, म्हणजे चालण्याची तंत्र आणि शैली याच्याबद्दलचे अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये एक आपण असं म्हणू शकतो नॉर्डिक वॉकिंग असं ज्याला म्हटलं जातं, तर हा प्रसिद्ध प्रकार आहे चालण्यामधला. म्हणजे खास तयार केलेल्या काठ्या वापरून त्याच्यानंतर आपण जेव्हा चालतो, काठी म्हणजे काठी सोबत चालणं आणि काठीशिवाय चालणं, तर काठीशिवाय चालण्याच्या तुलनेमध्ये जास्त ऊर्जा या प्रकारात वापरली जाते नॉर्डिक वॉकिंगमध्ये. आणि त्यामुळे म्हणजे एक प्रकारचं ज्याला आपण म्हणतो व्यायामाचा एक भाग आपण असा म्हणू शकतो. त्यानंतर एक आहे अफगाण वॉक. हा अफगाण वॉक म्हणजे काय, तर अफगाणमध्ये जे काफिला चालत असतात वाळवंटामध्ये, त्यांचं निरीक्षण करून एक तंत्र शोधलं गेलेलं आहे. हे अफगाण काफिला चालक जे असतात ते दिवसाला जवळपास 60 किलोमीटरपेक्षा जास्त चालू शकतात. मग असं काय बरं ते करतात, काय त्यांचं असं तंत्र आहे की ज्याच्यामुळे ते इतकं चालू शकतात, तर पावलांच्या तालावर श्वास घेत, त्यांचं स्वतःचं एक तंत्र असतं त्याप्रमाणे ते चालतात आणि त्यामुळे ते दमत नाहीत, ते दीर्घकाळ चालतात. तर त्यामुळे त्यांचं निरीक्षण करून हा वॉक जो आहे अफगाण वॉक, तर तो सुद्धा जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर तुम्ही पाहिलेत का, म्हणजे मी ज्या वेळेला हे पाहिलं होतं ना जॉगर्स पार्कमध्ये, त्या साधारणपणे सगळेजण आपण सरळ चालतो नाही का, पण काही माणसं होती ती उलटं चालत होती आणि ती अशी म्हणजे साधारण एक 50-60 आसपासची माणसं होती. तर मला खरंच कळत नव्हतं की हे असे उलटे का बरं चालतायत. तर आपल्या शरीरामधले वेगवेगळे जे स्नायू आहेत ते तुम्ही जेव्हा उलट चालता त्यामुळे अधिक कार्यरत होतात आणि गुडघ्यांवरचा ताण कमी होतो. शिवाय तुमचं संतुलन आणि समन्वय ह्या दोन गोष्टी, कारण तुम्ही उलट चालत असता पाठून येणाऱ्या मंडळींचा अंदाज घेत, त्यामुळे तुम्ही अधिक दक्ष असता, त्यामुळे संतुलन आणि समन्वय तुमचं सुधारू शकतं. त्यामुळे मागे चालणं, उलटं चालणं हा सुद्धा एक चालीचा नवीन प्रकार आहे. हे सगळे प्रकार मी त्या व्यक्तींबद्दल बोलते की जी लोक विशेष करून जाणीवपूर्वक, दक्षतापूर्वक स्वतःचं चालणं त्याच्यावर लक्ष ठेवून काम करत असतात. तर हे अफगाण वॉक, नॉर्डिक वॉक आणि हा उलट चालण्याचा प्रकार

हा सध्या ट्रेंडमध्ये आहे. तर आपण मात्र आपल्या आपल्या गतीने जाणार आहोत. यानंतर हे चालणं फारच कठीण आहे. पण खरंच अशी काही माणसं असतात की ज्यांच्या चालण्याकडे असं आपण अगदी पाहतच राहतो, विशेष करून काही महिला की साडी नेसली असेल तर तो साडीचा पदर सांभाळणं, तो सांभाळत त्या नजाकतीने चालणं, आहा हा क्या बात आहे. आणि मग अशा स्त्रीला पाहिल्यानंतर

0: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
1: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
1: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
3: जेव्हा ते माहितीसाठी काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात तर त्यांचे बुद्धिमत्ताचे डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
2: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
0: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: छोट्यांचं मोठं विश्व.
4: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत

107.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा.

0: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.
5: FM रेनबो 107.1 MHz. आणि चालण्याचे बरेच सारे प्रकार आपण

आतापर्यंत अनुभवलेले आहोत. सध्या ट्रेंडिंगमध्ये काय आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलत असताना पॉवर वॉक हा प्रकार डॉक्टर बऱ्याचदा सांगतात आजकाल की तुम्ही पॉवर वॉक घ्या. म्हणजे काय तर साधारणपणे 4 ते 5.5 मैल वेगानं चालणं. आता जेव्हा तुम्ही या गतीने चालता त्यावेळेलाच खऱ्या अर्थाने ज्याला आपण कॅलरी बर्न करण्यासाठी कॅलरी जाळण्यासाठी चालणं आपण म्हणतो ते होत असतं. अर्थात ही चाल जी आहे पॉवर वॉकिंग जॉगर्स पार्कमध्ये बघायला छान वाटतं, पण रोजच्या आपल्या नॉर्मल चालण्या बोलण्यामध्ये जर का एखादी व्यक्ती अशी पॉवर वॉक घ्यायला लागली तर आपण असे थोडेसे बघत राहतो, नाही का. कित्येक मंडळींना आपल्याला गाण्याचीसुद्धा त्या फरमाईश आलेली आहे, जर शक्य झालं तर नक्की ऐकवूया आपण. दुडक्या चालीने ही मंडळी चालत असतात, किंवा काही मंडळींचं चालणं जे असतं की आपल्याला घरीसुद्धा असं म्हटलं जातं ना की काय तुझं चाललेलं आहे घोड्यासारखं, तर कित्येक मंडळी खरंच खूप एनर्जेटिक असतात चालण्याच्या बाबत. तर काही मंडळी, मग यात इथे वयाचा भाग नाही, आपल्या अनेक श्रोत्यांनी सांगितलं आहे की वयोमानानुसार इच्छा खूप असते हे सगळं करण्याची, पण शक्य होत नाही कारण अनेकदा गुडघे दुखीचा त्रास असतो किंवा अन्य काही गोष्टी असतात. पण तरीसुद्धा हे जे आहे इच्छा असणं की आपण गतीने चाललं पाहिजे वगैरे, वयोमानानुसार होणारा त्रास बाजूला ठेवूया, तर ती इच्छा असणं महत्त्वाचं आहे. अनेकदा तरुण मंडळीसुद्धा म्हणजे सारी दुनिया का बोझ हम उठाते है या पद्धतीनेच आपल्याला ती चाललेली दिसतात. आणि मग असा प्रश्न पडतो की अरे गड्या तरुण आहेस ना, तर जरा तरी तुझी चाल सुधार. हा एक भाग झाला, हळूहळू चालणं झालं, दुडक्या चालीने चालणं झालं, गतीने चालणं झालं, पॉवर वॉक घेणं झालं. काही वेळेला आपण ज्यावेळेला बघतो की अनेक मंडळी, म्हणजे ही सुद्धा एक नवीन चाल आपण म्हणू शकतो, ज्याला म्हटलं जातं ट्रेंडेलेनबर्ग चाल. म्हणजे काय तर एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला हेलकावा खात चालणं, पेंग्विन चाल असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. त्याचं स्वतःचं आपलं आपलं एक कारण असतं, पण ही सुद्धा चाल म्हणजे एकाच गतीने किंवा एकाच पद्धतीने सतत चालायचं नाही असं सुद्धा अनेकदा सांगितलं जातं. तर त्याचं कारण हे आहे. त्याच्याशिवाय आपण जसं मी मगाशी म्हटलं की चांदणे शिंपित जाशी कॅटेगरी एक जशी असते, काही मंडळी चालत असताना विशेष करून आर्मीमधली मंडळी किंवा सैन्य दलातली असं आपण म्हणूया, त्यांचं चालणं पाहिल्यानंतर की अरे बापरे कसे चालतायत, म्हणजे ताठ त्यांचे खांदे असतात, चालणंसुद्धा इतकं आत्मविश्वासाने भरलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपण एकच बघू शकतो, एकच गोष्ट सांगू शकतो की आपलं चालणं हे आपलं व्यक्तिमत्व असतं. तुम्ही कशा पद्धतीने चालता, मी पुन्हा सांगते वयोमानानुसार ज्यांना ज्यांना अनेक त्रास आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत नाही आहे, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जर थोडंसं गतिमान चालण्याचं, थोडंसं ऊर्जावान चालण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा, म्हणजे तुम्ही बदकासारखं चालणार आहात, पेंग्विनसारखं चालणार आहात का तुम्ही चित्त्यासारखी चपळाई दाखवणार आहात, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण ज्यावेळेला मी कुमार गंधर्वांवर कार्यक्रम केला होता तेव्हा मी हा किस्सा तुम्हाला सांगितला होता की कुमार गंधर्व यांनी त्यांना प्रश्न विचारला होता की तबला आणि मृदुंग यातला फरक काय, तेव्हा त्यांनी दिलेलं जे उत्तर होतं की एकच जागा आहे पण या जागेवरनं जर घोडा चालला आणि हत्ती चालला तर काय बरं त्याच्यात फरक असणार की नाही, तसाच मृदुंग आणि तबल्यात आहे. मला वाटतं हीच त्यांनी वापरलेली उक्ती महत्त्वाची आहे की तुम्ही कशा पद्धतीने चालता, घोड्यासारखे चालता, हत्तीसारखे चालता, अर्थात गजगामिनी म्हणजे स्त्रियांच्या बाबत हत्तीसारखं ते डुलत चालणं, तर ते सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. पण या पलीकडे खूप सारे प्रकार आहेत, ठुमकत चालणं, मुरडत चालणं, हा मटकत चालणं वगैरे वगैरे, तिकडे आपण नको त्या खोलात जरा नको शिरूया. पण आजच्या ह्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये हे चालीचे सगळे जे प्रकार आपण आज अनुभवले गाण्यांच्या माध्यमातून अनुभवले, बऱ्याच श्रोत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की खूप मजा आली. आपल्याला श्रीपाद जोशींनी सांगितलेलं आहे की तुमच्या चालीवरनं तुमची संस्कृती कळते, तर अगदी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे कॅट वॉक असं आपण जे म्हणतो, दीपा पालकर यांनी सांगितलं आहे, तर कॅट वॉक तर फॅशनच्या विश्वातली मोठीच संकल्पना आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलत राहणार आहोतच, पण आता मात्र वेळ झाली आहे पूर्वार्धापुरतं इथंच थांबायची. एक छानसं गाणं विठ्ठल उमप यांच्या स्वरात मी आपल्याला देते आहे, इथे ठुमकत चालणं आहे, तर ते पण अनुभवूया आपण, आणि लगेच भेटूया रेनबो फंडेच्या उत्तरार्धात याच वाहिनीवर FM रेनबोवर.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा आणि आज आपण भेटलो आहोत या रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये. नेहमीप्रमाणेच आपण वळणार आहोत आपले पद्म मानकरी यांच्याकडे. आजचे आपले पद्म मानकरी आहेत RVS मणी. त्यांना पद्मश्री पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे आणि या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव अंडर सेक्रेटरी या पदभार हा पदभार त्यांनी ज्या उत्तम पद्धतीने साकारला सांभाळला त्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. UPA सरकारच्या काळामध्ये इशरत जहा चकमक

त्या सगळ्या दाव्यांवरती प्रकाशझोत टाकण्याचं त्यांचं जे काम आहे ते काम खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांचं लेखनसुद्धा या प्रकरणातलं अतिशय महत्त्वाचं ठरलेलं दिसतं. त्या पलीकडे त्यांनी माजी अवर सचिव म्हणून केलेलं जे काही काम आहे त्यांच्या या सिव्हिल सर्व्हिसबद्दल त्यांच्या या सेवेबद्दल त्यांना हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. अत्यंत त्यांनी केलेले अनेक सारे खुलासे हे वादळी ठरले आणि त्यांनी ज्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकला तो एकेकाळी फारच वादग्रस्त ठरला होता पण केंद्र सरकारने त्यातलं तथ्य समजून किंवा त्यातलं तथ्य संशोधन करून त्यांच्या सगळ्या दाव्यांना आणि त्यांनी केलेल्या संशोधनाला अधिकृत मान्यता दिलेली आहे. नागरी सेवा क्षेत्रातलं त्यांचं योगदान आणि त्यांनी घेतलेली काही बाबतीतली धाडसी भूमिका तर या दोन्हीसाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारण सेवा रेनबो फंडे कार्यक्रम.

0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण, सूर गौरव संध्या।
2: सूर गौरव संध्या अजिबात चुकवू नये असं काही, आणि आम्हाला खात्री आहे आपले रसिक संगीतामधले जे रसिक श्रोते आहेत ते नक्की या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील। आपल्याकडे आकाशवाणीच्या माध्यमातनं असे अनेक कलाकार की ज्यांना प्रत्यक्ष जाऊन एखाद्या कॉन्सर्टमध्ये किंवा एखाद्या संगीतसभेमध्ये ऐकणं कदाचित आपल्यासाठी शक्य होत नसतं, ती सगळी कलाकार मंडळी आकाशवाणी आपल्याला प्रत्यक्ष त्यांना भेटण्यासाठी घेऊन येत असते अशा कार्यक्रमांच्या माध्यमातनं। आणि त्यामुळे हा कार्यक्रमसुद्धा अजिबात चुकवू नये अशा वर्गा मोडणारा, त्यामुळे तुमची भरभरून उपस्थिती लाभेल अशी अपेक्षा आम्ही करत आहोत। FM रेनबो 107.1 MHz 7:09 होऊन गेलेली आहेत आणि ठीक 7:10 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्राहून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र। या बातमीपत्रानंतर लगेच आपली भेट होणार आहे याच वाहिनीवर FM रेनबोवर 7:20 रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात। ऐकवत रहा 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा।

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणी वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आता सविस्तर बातम्या. उसाची FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी अभियान राबवलं जाणार आहे. या अंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2,000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करण्यासही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील असंही वैष्णव यांनी सांगितलं. आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक शाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि 19 माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक अर्थात कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणी वाढ करण्यास काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील डोंगराळ दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचं शिक्षण गतिमान होणार आहे. राज्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी 1972-73 पासून आश्रमशाळा समूह योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सध्या स्वयंसेवी संस्थांकडून 556 अनुदानित आश्रमशाळा चालवल्या जातात. सोलापूर इथं नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास आणि सोलापूरच्या शासकीय तंत्र निकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पदवी स्तरावरचे प्रत्येकी प्रवेश क्षमता असणारे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यास देखील काल मान्यता देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्र निकेतनचं नाव बदलून ते शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान

संस्था सोलापूर करण्यात आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजाभवानी मंदिर संस्थांमार्फत चालवण्यात येणारं श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता हे महाविद्यालय श्री तुळजाभवानी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तुळजापूर या नावानं ओळखलं जाईल. मुंबईत मंत्रालयात काल आयोजित टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सेवा या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य संपर्क व्यवस्थापन भागीदार नलिन बन्सल यांनी मार्गदर्शन केलं. वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा स्वीकारणं अत्यावश्यक असून देशात अजूनही डिजिटल प्रणालीपासून दूर असलेल्या मोठ्या वर्गाला तंत्रज्ञान समजावून सांगणं, बद्दल विश्वास निर्माण करणं आणि त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचवणं ही मोठी जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. टेकवारी 2 प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत काल डिजिटल युगातील डाटा सुरक्षेच्या महत्वावर सर्वोच्च न्यायालयातील वकील खुशबू जैन यांनी मार्गदर्शन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे वैयक्तिक डाटाचं महत्व वाढलं आहे. सायबर गुन्हे, डिजिटल अटक, फसवणूक तसंच डाटा लीकच्या घटनांमुळे आजच्या डिजिटल युगात डाटा सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित नवीन व्याघ्र मार्गिकेच्या नियोजनात स्थानिक नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे असे निर्देश कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. यासंदर्भात काल कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पामुळे कोल्हापूरसह लगतच्या जिल्ह्यातील 50 अधिक गावांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकल्पाची अंमलबजावणी करताना स्थानिकांना प्रक्रियेत सामावून घेणं आणि त्यांच्याशी सल्लामसलत करणं हे प्रशासनाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लू अर्थात H5N1चा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करत असून कुक्कुटपालन व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे. गेल्या 4 अंदाजे 1,93,000 अधिक कोंबड्या, 8,00,000 जास्त अंडी आणि सुमारे 21 पशुखाद्य नष्ट करण्यात आलं आहे. प्रशासनानं बाधित परिसरात निर्बंध लागू केले असून कुक्कुट उत्पादनांची वाहतूक आणि विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सध्या पशुसंवर्धन विभागाचे सुमारे 50 कर्मचारी आणि विशेष पथक परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यरत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. 16 जनगणनेच्या अंतर्गत आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 66,193 नागरिकांनी स्वगणना केली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी दिली आहे. नागरिकांनी SE.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करून 15 पर्यंत स्वगणना पूर्ण करून या प्रक्रियेत सक्रियपणे सहभाग घ्यावा असं अंडुडी यांनी केलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत नाशिक जिल्ह्यात 2,792 रुग्णांना सुमारे 23 अधिक रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही योजना गंभीर आजारांनी ग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून जिल्ह्यात तिची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकानं काल ठाण्यात 1,40,00,000 बनावट विदेशी मद्यासह 1,65,00,000 मुद्देमाल जप्त केला. औषधांच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस तयार करून परराज्यातील भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती कोकण विभागीय

0: उपायुक्त पवार यांनी दिली. ठाण्यातील आरसी पाटील टोल नाका ते माजीवाडा रोड दरम्यान बनावट विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे भरारी पथकानं सापळा रचून ही कारवाई केली. राज्यात अंधश्रद्धा जादूटोणा यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी कायदा लागू आहे. मात्र त्यासाठी जनजागृती करणं आवश्यक असून या कायद्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर असे निर्देश यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या कायद्याच्या जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांचे सहकार्य घेत शाळा आणि विद्यालयात विविध उपक्रम राबवावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. हिंगोली जिल्ह्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला असला हळद पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भिजलेल्या हळदीला कमी भाव मिळण्याची शक्यता असून यात शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. गडचिरोली शहरातही काल वादळी वाऱ्यांसह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान कोरडं राहील तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऊसाला प्रति क्विंटल 365 रुपये एफआरपी देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. टेकवारी 2 अंतर्गत डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि डाटा सुरक्षेबाबत मार्गदर्शन. आणि ठाण्यात 1,40,00,000 रुपयांचं बनावट विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, वन मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विद रेनबो फन डे. रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. स्टार्ट अप योर डे.
3: प्रादेशिक बातमीपत्रानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या वाहिनीवर FM रेनबोवर 107.1 MHz. रेनबो फंडे हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आपल्यासोबत मी रश्मी वारंग.

अरुण दाते यांचा स्वर एफ एम रेनबोवर. आज अरुणजींचा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने त्यांची गायकी आठवत असताना त्यांचं संपूर्ण घराणं जर आपण बघितलं, त्यांचे पणजोबा मूळचे आडिवरे रत्नागिरी इथनं शिक्षणासाठी इंदूरला गेले, त्यानंतर मग तिकडच्याच दरबारी न्यायालयामध्ये काम करायला लागले. स्वतः अरुण दाते यांचे वडील रामू भैया शासकीय अधिकारी होते, पण त्याहीपेक्षा साहित्य आणि शास्त्रीय संगीताचे जाणकार होते आणि त्यामुळे अनेक कलावंतांचा सहवास अरुणजींना अगदी लहान वयापासून लाभला. म्हणजे अरुणदातेंच्या घरामध्ये अल्लादिया खा, अहमद जान, थिरकवा, गोविंदराव टेंबे, हिराबाई

बडोदेकर, बेगम अख्तर हे सगळे कलावंत, मग त्याचबरोबर अनेक लेखक, आचार्य अत्रे, नासी फडके, वि स खांडेकर यांचा अगदी सहज वावर होता आणि त्यामुळे साहित्य आणि संगीत या दोघांचेही संस्कार त्यांच्या कानांवर झाले होते. त्यानंतर सुगम संगीत पद्धतीमध्ये गुरु के महावीर यांच्याकडे पद्धतशीर गंडाबंधन झालं होतं अरुण दाते यांचं. त्यानंतर मग अनेक स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले. आकाशवाणीची हिंदी गाण्यांची चाचणीसुद्धा ते उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर मराठी भावगीत गाण्याची इच्छा होती, पण फारसा उत्साह त्यांनी सुरुवातीला दाखवला नाही, कारण मराठीवर तितकंसं प्रभुत्व नव्हतं. पण नंतर पुढे 1960 शुक्रतारा मंदवारा या गीतासह त्यांच्या म्हणजे त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. श्रीनिवास खळे, सुप्रसिद्ध संगीतकार, त्यांनी आग्रही पाठपुरावा केला आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की मराठी संगीताला इतका सुंदर असा एक वेगळ्या धरतीचा आवाज लाभू शकला. त्यानंतर त्यांची संपूर्ण सांगीतिक कारकीर्द जी बहरत गेली, त्यांची पुढे म्हणजे ज्यावेळेला ते आकाशवाणीसाठी काम करत होते त्यांची पुढे ग्वाल्हेरला बदली झाली, मग भोपाळ आकाशवाणीवर सुद्धा ते कार्यक्रम प्रसारित करत होते आणि मग 1987 नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ त्यांनी संगीताला वाहून घेतलं. अनेक विध अशा संगीतकारांबरोबर अरुणदाते गायलेले आहेत, अनेक विध सहगायकांसोबत ते गायलेले आहेत. त्यांचे गाण्याचे जे काही कार्यक्रम आहेत भारतातच नाही तर अगदी परदेशामध्ये सुद्धा त्यांनी ते विपुल गायले आणि 2000 अधिक कार्यक्रम त्यांचे गायनाचे जगभरात झाले. असं हे व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल काही बोलण्यापेक्षा त्यांची गीतं हीच त्यांची ओळख आहे आणि ती पुढची अगणित शतकं आपण म्हणूया, पुढच्या अगणित पिढ्यांपर्यंत ही गीतं तितकीच चिरतरुण आणि सदाबहार राहणार आहेत. त्यांचा आज आपण आठव करत आहोत. 6 मे त्यांचा स्मृती दिन आहे अरुण दाते यांचा, त्यानिमित्ताने एक छोटासा व्यावसायिक विराम घेऊया आणि त्यानंतर अरुणजींच्या स्वरातलं एक गीत आपल्यासाठी.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही एकला चालो रे.

107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो प्रसारण सेवा आणि आपण दिनविशेष जाणून घेत असताना आजचा दिवस अर्थातच 6 मे जोडला गेला आहे अशा एका राजाशी ज्यांनी समाज सुधारणेसाठी राजा म्हणून जे जे शक्य असेल जे जे प्रयत्न घेणं शक्य होतं ते सगळे प्रयत्न घेतलेले दिसतात आणि महाराष्ट्राची ओळख ज्यांच्या नावाशी जोडली गेली आहे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आज आहे त्यांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्तानेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जर वेध घ्यायचा झाला राजर्षी शाहू महाराज भोसले घराण्यातील कोल्हापूर संस्थानचे राजे म्हणून आपण त्यांना ओळखतो पण राजे पण त्यांनी केवळ मिरवलं नाही तर ते खऱ्या अर्थाने सांभाळलं त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जनतेसाठी जे काही काम केलं शिक्षणाच्या योग्य प्रवाहामध्ये उपेक्षितांना आणणं असेल त्यांची आर्थिक स्थिती सुधारणं असेल उपेक्षितांचं राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करणं असेल किंवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना परदेशी शिक्षणासाठी केलेली मदत असेल अनेक जुन्या रूढी परंपरा बंद करणं असेल या सगळ्या गोष्टींचा जो काही परिणाम आहे तो प्रगत महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला दिसून येतो. महाराष्ट्राला नेहमी पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं तर या पुरोगामी महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या बांधणीमध्ये ज्यांचं योगदान विलक्षण मोठं आहे त्यापैकी राजर्षी शाहू महाराज. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण त्यांनी सक्तीचं आणि मोफत केलं होतं. प्रत्येकाला समान शिक्षणाचा हक्क मिळावा हा त्यांचा आग्रह होता. स्त्रियांच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला होता. स्त्री शिक्षणाचा प्रसार करावा व्हावा यासाठी त्यांनी राज्याज्ञा काढली होती. समाजातील जातीभेद नाहीसा व्हावा त्यामुळे 1919 साली सवर्ण आणि उपेक्षितांच्या वेगवेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत त्यांनी बंद केली होती. पुनर्विवाहाचा कायदा त्यांनी 1917 केला. विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी तयार केला होता. 500 ते 1000 लोकवस्तीची जी गावं होती त्यात त्यांनी शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना प्रति महिना 1 रुपया दंड त्यांनी आकारण्याची कायदेशीर तरतूद केली होती जेणेकरून मुलांना शिक्षण प्राप्त व्हावं. शिवाय त्यांनी समाजातला जो जातीभेद होता तो केवळ दूर झाला पाहिजे असं म्हटलं नाही तर ते स्वतःच्या कृतीतनं त्यांनी दाखवलं होतं. म्हणजे त्या काळामध्ये जी काही वर्गवारी होती जे काही उपेक्षित होते त्यांच्याकडनं त्यांना व्यवसाय करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं पण कुणीही त्यांच्याकडनं वस्तू घेत नव्हतं. त्यावेळेला अशा अनेक मंडळींना त्यांनी शिवणयंत्र दिली होती जेणेकरून स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं आणि बाकीचे त्यांच्याकडनं हे कपडे विकत घेत नव्हते तेव्हा राजवाड्यातील सगळे कपडे म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यांपासून स्वतःचे कपडे त्यांनी या मंडळींपासून शिवून घ्यायला सुरुवात केली आणि मग यथा राजा तथा प्रजा त्या पद्धतीने इतर मंडळीही या मंडळींकडनं सगळ्या गोष्टी विकत घेऊ लागलीत. त्यामुळे आधुनिक महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र याचा पाया भक्कम करणारे राजर्षी शाहू महाराज त्यांचा आठवा आज आपण करत आहोत FM रेनबोवर रेनबो फंडे कार्यक्रमाच्या उत्तरार्धात 107.1 मेगाहर्ट्झवर.

0: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
1: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
2: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
1: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
3: जेव्हा ते माहितीसाठी, काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी, शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात, तर त्यांचे बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं, तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
2: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
0: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: छोट्यांचं मोठं विश्व.
4: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर. विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा. 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
5: FM रेनबो 107.1 MHz. आपले श्रोते आपल्याला बऱ्याच शंका विचारत असतात आणि त्यांचे प्रश्न अगदीच म्हणजे कुतूहलाने भरलेले असतात. अनेकदा विचारलं जातं की मग तुम्ही पहाटे एवढ्या लवकर ज्या वेळेला कार्यक्रमांसाठी येत असता, तर मग त्यावेळेला रेल्वेमध्ये वर्दळ असते का? रेल्वेमध्ये सगळी तुम्हाला चहलपहल असते ना, म्हणजे सुरक्षितता असते ना? तर मंडळी, बऱ्याचदा आमच्यापैकी अनेक जण आदल्या दिवशीच रात्रीच येऊन इथे थांबलेले असतात आणि भले कितीही आम्ही उशिरा आलो तरीसुद्धा आपली मुंबईची रेल्वे ही पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण रात्रीसुद्धा मी अगदी इकडे 12-1 वाजता जरी आले ना, तरी माझ्यासोबत माझ्या सगळ्या कोळणी ताई असतात, कोळणी भगिनीसुद्धा असतात रात्रीच्या वेळेला. मुंबईच नाही तर एकूणच जर का आपण बघितलं, भारतीय रेल्वेच्या ज्या ज्या भागांमध्ये स्थानिक रेल्वे, लोकल रेल्वे आपल्याला धावताना दिसते, त्या त्या ठिकाणी स्त्रियांचं आयुष्य, स्त्रियांची नोकरी, स्त्रियांचा व्यवसाय हा सुकर झाले.

ला दिसतो, ज्यावेळेला विशेष करून या स्त्रियांसाठी त्यांची प्रवास सखी लेडीज स्पेशल धावत असते. कालच म्हणजे 5 मे रोजी आपल्या मुंबईमधल्या लेडीज स्पेशलने, महिला विशेष गाडीने 34 वर्षांचा टप्पा पूर्ण केलेला आहे. आणि 5 मे 1992 रोजी चर्चगेट बोरिवली याच्या दरम्यान सुरू झालेली जगातली पहिली महिला विशेष ट्रेन सेवा आजसुद्धा त्याच गतीने, त्याच उत्साहाने आणि त्याच गजबजाटाने आपल्याला धावताना दिसते. विशेष करून कामकाजाच्या वेळेत महिलांना जो गर्दीचा त्रास होत होता त्याला दिलासा देण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला चर्चगेट बोरिवली मार्गावर ही लोकल धावायची आणि मग 93 मध्ये विरारपर्यंत ही लेडीज स्पेशल पुढे गेली. पंतप्रधान तत्कालीन जे होते PV नरसिंह राव, रेल्वेमंत्री CK जाफर शरीफ आणि राज्याचे मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ झाला होता. 3 दशकं झाली लेडीज स्पेशलला, विश्वास बसत नाही ना. आज जर का तुम्ही या ट्रेनमध्ये गेलात, म्हणजे बऱ्याच लेडी स्पेशल धावतात मुंबई सेंट्रल, मुंबई वेस्टर्न दोन्हीकडे, पण जर आपण पाहिलं तर एक स्वतंत्र विश्व या लेडी स्पेशलमध्ये नांदताना आपल्याला दिसून येतं. अगदी अक्षरशः इथे सगळे सण, सगळे उत्सव, सगळे समारंभ पार पडतात. केळवणापासून ते अगदी आपण म्हणू शकतो की साखरपुडा झाला आहे घरी बाहेर आणि मग त्याचं सेलिब्रेशन, मग मुलीला मुलीचं 5 परतावन, इथपासून ते अगदी पूजा अर्चा सगळं सगळं इथे आपल्याला होताना दिसतं. हळदी कुंकवसुद्धा होतात. अशी ही मुंबईकरांच्या अगदी हृदयाचा जवळचा भाग असलेली ही लेडीज स्पेशल आपल्या सगळ्या स्त्रियांची प्रवास सखी. अशीच वेगाने दौडत राहो आणि तिची मोहिनी ही अशीच कालातीत राहो, याच शुभेच्छा अनेक जणींना. म्हणजे आता जरी तुम्ही निवृत्त झाला असलात तरीसुद्धा मला पूर्ण खात्री आहे की लेडीज स्पेशलच्या तुमच्या आठवणी अगदी नक्की असतील, बरोबर ना. FM रेनबो, रेनबो फंडे कार्यक्रम, आपल्यासोबत रश्मी वारंग.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

आणि आता वेळ झाली आहे आपल्या या लाडक्या कार्यक्रमातनं निरोप घ्यायची. पण आपल्याला आठवण करून देऊ इच्छिते की FM रेनबो 107.1 MHz दुपारी 2 वाजता RJ दुहिता असेल आपल्या सोबत, आणि सकाळी 10 वाजता FM गोल्ड 100.1 MHz RJ दीप्ती असेल मस्त मस्त गाणी मस्त मस्त गप्पा घेऊन. तेव्हा आमचे हे दोन्ही वाहिन्यांवरचे कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आपला आजचा दिवस मस्त मजेत आनंददायी चिंतामुक्त आरोग्यदायी आणि कमी उन्हाचा खूप साऱ्या सावलीचा जाओ या शुभेच्छांसह मी रश्मी वारंग घेते आपली अनुमती. टाटा बाय बाय राम राम.

0: says Hindustan Times. India condemns UAE strike, calls it unacceptable, notes the Pioneer. And finally, Washington Post, New York Times, among top winners of Pulitzer Prizes, reports Hindustan Times. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Shagun. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with President of Vietnam Tho Lam in New Delhi today. Election Commission asks West Bengal Chief Secretary, DGP and Central Armed Police Forces to enforce zero tolerance towards post-poll violence. Election Commission issues notification for constitution of new assemblies in West Bengal, Assam, Kerala, Tamil Nadu, Puducherry following completion of electoral process. NIA charge sheets doctor, two others in ISIS-linked bio-terror plot to carry out mass poisoning. US President Donald Trump says Project Freedom to guide stranded vessels through Strait of Hormuz will be paused for a short period of time. And in IPL cricket, Chennai Super Kings beat Delhi Capitals by 8 wickets. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी, संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करतील. व्हिएतनामचे राष्ट्रपती कालच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्यासोबत व्हिएतनाम सरकारचे अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आणि व्यापारी शिष्टमंडळही आहे. यावर्षी एप्रिलमध्ये व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर तो लाम यांचा हा भारताचा पहिलाच राजकीय दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यातील चर्चेनंतर अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जातील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात तो लाम यांची भेट घेणार आहेत. इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्सद्वारे आयोजित 56वं सप्रू हाऊस व्याख्यान देखील तो लाम देतील. पंतप्रधान मोदी यांच्या 2016 व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी स्तरावर संबंध दृढ करण्यास सहमती देण्यात आली होती. या घटनेच्या 10व्या वर्धापनदिनी तो लाम भारत भेटीवर आले आहेत ही विशेष बाब आहे. दोन्ही नेत्यांमधील या संवादामुळे आधीच मजबूत असलेल्या द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळेल, तसंच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहकार्यासाठी नवीन मार्ग खुले होतील अशी अपेक्षा आहे. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळमधील तिरुवनंतपुरम इथं सुरू होणार आहे. या 2 दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणे, कार्यालयात महिलांचा सहभाग वाढवणे आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. उसाचा FRP 10 रुपयांनी वाढवून प्रति क्विंटल 365 रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी कपास क्रांती या नव्या अभियानालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. कापसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे अभियान राबवलं जाणार आहे. याअंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगची 2000 केंद्र सुरू केली जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता

वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच रब्बी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील असंही वैष्णव यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं SME, बिगर SME आणि विमान कंपन्यांसाठी विनातारण कर्ज योजनेलाही मान्यता दिली. तसंच गुजरातमध्ये आणखी 2 सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या 33 वरून 37 करायलाही केंद्र सरकारनं काल मंजुरी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपानं पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी मंत्री JP नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सह निरीक्षक असतील. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या TVK पक्षाचे नेते विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDF अनौपचारिक बैठका सुरू आहेत. पुदुचेरी विधानसभा निवडणुकीतल्या विजयानंतर भाजपाच्या आमदारांच्या बैठकीत काल आमदार A. Namasivayam यांची भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष VP Ramalingam आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीला उपस्थित होते. भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक आणि निर्णायक विजय मिळवल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या काल कोलकाता इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपनं निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला. निवडणूक आयुक्तांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तुडवले असाही आरोप त्यांनी केला. तृणमूल पक्षाचा पराभव लोकांनी केला नसून हा पराभव एका षडयंत्रामुळे झाला आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. अशा प्रकारची विधानं करताना संयम बाळगण्याचं आवाहन भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे. ही विधानं चिंताजनक आहेत. देशात सत्तेचं हस्तांतरण हे नेहमीच शांततामय मार्गानं होत आलं आहे असं पात्रा यांनी स्पष्ट केलं असून हा केवळ भाजपवर झालेला हल्ला नाही तर लोकशाहीवर आणि संविधानावर हा हल्ला झाला आहे असं पात्रा यांनी म्हटलं आहे. भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबत ममता बॅनर्जी यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं निराधार आणि खोटे असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत. मतमोजणी सुरू असताना CCTV कॅमेरे बंद करण्यात आले होते आरोपही स्पष्टपणे नाकारण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याबाबत लोकांमध्ये वाढता उत्साह दिसून येत आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं एका खासगी ऑटो समिट आणि पुरस्कार 2026 कार्यक्रमात गडकरी काल बोलत होते. जीवाश्म इंधनाला सर्वोत्तम पर्याय ठरू शकणाऱ्या घटकांचा वापर करण्यासाठी आणि लोकांमध्ये त्याचा प्रसार करण्यासाठी व्यापक संशोधन केलं जात आहे अशी माहिती गडकरी यांनी दिली. शेतकऱ्यांची भूमिका आता केवळ अन्न उत्पादक आणि शेती करणारे इतकीच मर्यादित राहिलेली नाही तर आता ते ऊर्जा निर्माते, डांबर उत्पादक आणि हायड्रोजन निर्माते झाले आहेत असंही गडकरी यांनी सांगितलं. चीनमधील हुनान प्रांतात एका फटाक्या कारखान्यात भीषण स्फोट झाला असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर 61 जण जखमी झाले आहेत. शिनुआ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हा स्फोट शुक्रवारी संध्याकाळी गुंडू टाऊनशिपमधील एका कंपनीत झाला. स्फोटानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दुर्घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास सुरू आहे. उझबेकिस्तानमधील ताशकंद इथं सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षाखालील आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धा 2026 भारताचे युवा खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. काल या दोन्ही गटांमध्ये भारताच्या खेळाडूंनी अनेक विजय नोंदवले. IPL क्रिकेटमध्ये काल चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. नाबाद

83 धावांची खेळी करून संजू सॅमसन सामनावीर ठरला. सामना आज संध्याकाळी सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं बिहार आणि पश्चिम बंगालमधील काही भागात विजांसह वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली असून नारिंगी बावटा जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्रपती यांच्यात आज चर्चा. अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार. केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वाचे निर्णय. उसाला प्रति क्विंटल 365 रुपये FRP देण्यास मंजुरी. विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्ता स्थापनेला वेग. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या ममता बॅनर्जी यांचा नकार. बॅनर्जी यांचे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले. आणि चीनमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू, 61 जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

हियरिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना.
2: कॉसमॉस स्मॉल बिजनेस लोन इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू.
1: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध. शर्तें लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना. कॉसमॉस स्मॉल बिजनेस लोन.
1: कॉसमॉस कोऑपरेटिव बैंक. एनरिचिंग लाइफ.

0: आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा आसान और सुरक्षित.
2: इंटरनेट बँकिंग,
1: मोबाईल बँकिंग,
2: व्हॉट्सअप बँकिंग,
1: ई KYC,
2: NEFT, RTGS,
1: IMPS,
2: कॉस्मॉस रुपे और वीसा डेबिट कार्ड,
1: UPI जैसे कई सारी डिजिटल सेवाओं का लाभ लेने के लिए आपका अकाउंट कॉस्मॉस बैंक में जरूर होना चाहिए.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव बैंक, एनरिचिंग लाइफ.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम। प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर होत असलेल्या हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांबाबत निवडणूक आयोगानं कडक निर्देश जारी केले आहेत. हिंसाचारात सहभागी असलेल्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील विविध भागातून हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना

निवडणुकीनंतर होणाऱ्या हिंसाचारादरम्यान कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान कोलकात्यातील न्यू टाउन परिसरात काल एका भाजप कार्यकर्त्याची मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी निषेध आंदोलन केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये भाजप आमदार गटाच्या नेतेपदाच्या निवडीसाठी केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांची केंद्रीय सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आसाममध्ये मंत्री जे पी नड्डा यांची केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांची केंद्रीय सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीनं खिळेमुक्त झाड वेदनामुक्त निसर्ग ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत जवळपास 150 झाडांना खिळे आणि तारांपासून मुक्त करण्यात आलं. ज्या नागरिकांनी अथवा जाहिरातदारांनी झाडांवर खिळे बोर्ड आणि केबल्स लावले असतील त्या 7 दिवसांच्या आत काढून घ्याव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा मनपा प्रशासनानं दिला आहे. नाशिकमधील श्री काळाराम मंदिराच्या कळसावर 21 फुटी धर्मध्वजाचं आज संध्याकाळी अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर सोरामकुंड इथं श्री रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीनं गोदावरी आरती होणार आहे. नाशिक इथं आज उद्योग कुंभ आणि गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या वतीनं आयोजित या परिषदेमध्ये 15 ते 20 हजार कोटी रुपयांचे करार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप होणार असून यावेळी विविध सामंजस्य करार होणार आहेत. कोल्हापूर इथल्या राजर्षी शाहू छत्रपती महाराज जन्मस्थळ संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वाघनखांचं प्रदर्शन 4 नोव्हेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाला मिळणारा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून शासनानं या प्रदर्शनाच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ही ऐतिहासिक वाघनखं 3 वर्षांच्या मुदतीसाठी करारावर भारतात आणण्यात आली आहेत. भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार झोडपून काढलं. कालचा सर्वात जास्त पाऊस हा तुमसर मोहाडी तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं कापणीला आलेलं धान भुईसपाट झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल केलेल्या कारवाईत बनावट विदेशी मद्यांची तस्करी करणाऱ्या 2 जणांना अटक केली आहे. विभागानं त्यांच्याकडून 1,40,00,000 रुपयांच्या बनावट विदेशी मद्यासह 1,65,00,000 मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 47व्या राष्ट्रीय कबड्डी कुस्ती खो खो आणि बास्केटबॉल स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. आजपासून 8 मे पर्यंत पुण्यात बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धा होणार आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये 10 राज्यातील विविध विद्युत कंपन्यांचे पुरुष आणि महिला गटातील तब्बल 41 संघांचे सुमारे 538 खेळाडू सहभागी होत आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या 6वीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्य शिक्षण मंडळानं मंजुरी दिली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. काल झालेल्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून 2री, 3री आणि 4थी सोबतच 6वीचाही नवीन अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्सची होईल. हैदराबाद इथं संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
3: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्यावा.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा। भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केली आहे। नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचे संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे। मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे। या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। आसामात मुख्यमंत्री

0: हिमंता बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. आसाममध्ये रालोआने 126 पैकी 102 जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. विधिमंडळ पक्षनेता निवडीसाठी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची निरीक्षक म्हणून तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी भाजपाने निरीक्षक नेमले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे सहनिरीक्षक असतील. येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या TVK पक्षाचे नेते जोसेफ विजय हे आज राज्यपालांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली. राज्यात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी TVKला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी ही माहिती दिली.
1: TVK has got 108 seats. So clearly the people of Tamil Nadu want a formation to be headed by the TVK. And it's now incumbent upon the TVK to put together a workable majority. And they have reached out to the Congress party formally. They've written a letter. And that letter has been taken into cognizance. And unanimously the Congress party has decided to support a government headed by the TVK. So we are only aiding and assisting the TVK to put together secular and stable government in Tamil Nadu. How they will get the other numbers is really up to them, because as they have reached out to us, I'm sure they are reaching out to other political parties.
0: मात्र द्रमुकने याबाबत विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या संदर्भात UDFमध्ये अनौपचारिक बैठका सुरू आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. पुदुचेरीमध्ये AINRCचे N रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. मित्रपक्ष भाजपाचे 4 आमदार निवडून आले आहेत. A. Namasivayam यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आजपासून कार्यालयात न येण्यास सांगण्यात आलं आहे. लोकभवन आणि राज्याचे मुख्य सचिव दुष्यंत नरियाला यांच्या सूचनेनुसार सर्व विभागांच्या सचिवांनी हे तोंडी आदेश दिले आहेत. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हे आदेश लागू असतील. तृणमूल काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारच्या प्रशासनातल्या अनेक सल्लागारांनी पदभार सोडला. यात अल्पन बंडोपाध्याय, हरेकृष्ण द्विवेदी, मनोज पंत आणि अभिरूप सरकार यांचा समावेश आहे. कोणत्याही विभागातून एकही कागदपत्र किंवा फाईल बाहेर जाता कामा नये असे निर्देशही राज्याच्या मुख्य सचिवांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होत आहे. या चर्चेनंतर दोन्ही नेते संयुक्त निवेदन देणार आहेत. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत हा एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून 108 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल झाले असून US वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून $100 प्रति बॅरल झाले आहेत. दर कमी झाले असले तरीही जागतिक बाजारपेठेत अजूनही तेलाचा तुटवडा जाणत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्सच्या रोजगार कार्यगटाची दुसरी बैठक आज केरळची राजधानी तिरुवनंतपुरम इथं सुरू होणार आहे. या दोन दिवसीय बैठकीत रोजगार आणि कामगार कल्याण, सामाजिक सुरक्षा प्रणाली भक्कम करणं, कारभारात महिलांचा सहभाग वाढवणं आणि इतर अनेक विषयांवर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी विचारमंथन करतील. कामगारांपर्यंत, विशेषतः गिग वर्कर्सपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, इथिओपिया, इराण, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये समावेश आहे. वेव्स डॉक बाजारच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉक बाजार हे माहितीपट, अॅनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून निर्मात्यांना सहयोग, मार्गदर्शन, बाजारपेठेतला प्रवेश आणि जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी दिली जाते. वेव्स डॉक बाजारमधील व्ह्यूइंग रूम आणि वर्क इन प्रोग्रेस लॅबसाठी प्रवेश आता खुले झाले आहेत. इच्छुक निर्माते येत्या 15 मे पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात. युक्रेनच्या पूर्व भागात काल रात्री रशियाने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात युक्रेनच्या 27 नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेननं दिलेल्या युद्धबंदीच्या प्रस्तावाच्या काही तास आधीच हे हल्ले करण्यात आले आहेत. रशिया हल्ले थांबवण्याच्या ऐवजी ते वाढवत असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री एड्रिल सायबिहा यांनी म्हटलं आहे. युक्रेनच्या झापोरझिया भागात झालेल्या बॉम्ब हल्ल्यात 12 जणांचा तर कारास्ट्रोव आणि पोल्टावा भागातही काही जणांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं तातडीनं युद्धबंदी करून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना ICCने पुरुष गटाची नवीन T20 सांघिक क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत भारत अव्वलस्थानी कायम आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने 275 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. इंग्लंड 262 गुणांसह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 258 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्स बरोबर होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 155 धावा केल्या. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्जनं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 षटकातच पूर्ण केलं. हवामान. हिमाचल प्रदेशात तसंच राजस्थानात अनेक ठिकाणी काल वादळी पाऊस झाला. मध्य प्रदेशातल्या 28 जिल्ह्यांना तसंच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काही भागात भारतीय हवामान विभागानं विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या भागातही आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, कोकण आणि गोव्यामध्ये हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मूडीजचा अहवाल आणि अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम स्थगित झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम। प्रवेश विनामूल्य।
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव संध्या।
3: नमस्कार, मी नितीन साळुंखे। अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक। आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे। या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल। आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या।

0: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: गली गलीत आवाज हजारणा, प्रत्येक घर आपली गणना करवणा, मिळून लिहूया उद्याचा नवीन अध्याय आपली।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: Swani FM Rainbow 107.1 MHz Musically yours
1: 107.1 MHz वरती आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 2:30 झालेली आहेत, अर्थात 2:30 वाजलेले आहेत. तेव्हा चला दोस्त हो बोलू काही. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी हजर झालेली आहे मी दुहिता सोमणखेर.

उन्हाळ्याच्या दिवसातल्या शाळांना लागलेल्या सुट्ट्या आणि मामाच्या गावी केलेली धमाल हा सगळ्यांनाच आठवणींमध्ये रमवणारा विषय असतो. म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर अतिशय नॉस्टॅल्जिक करणारा असा हा विषय असतो. मग मामाचं गाव कुठेही असो, कुठल्याही प्रांतामध्ये असो, कुठल्याही प्रकारची भाषा बोलणारा असो, पण तरीही एकतर आईचं माहेर म्हणून आईलाही त्या गावाची ओढ असतेच, आणि आपल्या भावंडांबरोबर आपण केलेली धमाल आणि आपल्या काळामध्ये ते गाव सुंदर कसं होतं हे सांगण्याची चढाओढ, अर्थात आपल्या आधीच्या पिढ्यांना सातत्याने हेच वाटत असतं की आमच्या काळात हे गाव जास्त सुंदर होतं, जास्त छान होतं, गावातली माणसं कशा प्रकारची होती. पण तरीही प्रत्येक पिढीला, प्रत्येक जनरेशनला हेच वाटत असतं की आम्ही केलेली धमालसुद्धा खास आहे. पण आपण जेव्हा मामाच्याच गावाला नाही तर पर्यटक म्हणून इतर वेगवेगळ्या गावांमध्ये जातो किंवा शहरांमध्ये जातो, देशातल्याच नाही तर विदेशातल्यासुद्धा, तर तिथे प्रवासाच्या दरम्यान म्हणा किंवा पर्यटनाच्या दरम्यान विविध प्रदेशांमध्ये, देशांमध्ये फिरत असताना काही माणसं आपल्याला भेटतात आणि कदाचित ती आपली भाषा बोलणारी नसतात, आपल्या बोली त्यांना ठाऊक नसतात, आपली संस्कृती त्यांना ठाऊक नसते, पण तरीसुद्धा माणसाशी माणसाचं जे काही नातं आहे त्या नात्याच्या माध्यमातून एकमेकांशी काही काळापुरती झालेली ओळख का असेना, पण ती ओळख आपल्या मात्र कायम स्मरणात राहते. किंवा एखादी वास्तू असेल तर अर्थातच अनेक जगप्रसिद्ध वास्तू आहेत ज्या आपल्या कायमच्या लक्षात राहतात, पण एखादा प्रसंग या अशा पर्यटनाच्या वेळेला घडलेला किंवा काही माणसं जी आपल्या कायम लक्षात राहिलेली आहेत, असा अनुभव तुमच्या बाबतीत आहे का? मग तुम्हाला आवडेल का शेअर करायला? मग चला तर, चला दोस्त हो, बोलू काही. 45 15 41 32 किंवा 45 15 41 33 हे आहेत आपले दूरध्वनी क्रमांक. 022 हा आहे एसटीडी कोड मुंबई बाहेरून किंवा मोबाईल फोनवरून संपर्क करणाऱ्या श्रोत्यांसाठी, आणि 8657 66 10 71 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. ह्याच्यावरती सांगायचं काय आहे तर पुन्हा एकदा सांगते, आपण पर्यटनासाठी किंवा एखाद्या गावाला गेलेलो असताना तिथे भेटलेली काही लक्षात राहिलेली माणसं किंवा काही लक्षात राहिलेले प्रसंग.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: आपण आपल्याला परिचयाच्या असणाऱ्या ठिकाणी ओळखीच्या गावी गेलो तर हा प्रश्न फारसा येत नाही, पण अनेकदा असं होतं की आपण अनोळखी ठिकाणी कुठेतरी पर्यटनासाठी म्हणून गेलेलो असतो आणि मग कधीतरी रस्ता चुकतो, कधीतरी काहीतरी गोष्ट आपल्याकडची हरवलेली असते जी सापडत नसते, आणि अशा वेळेला त्या ठिकाणी राहणारी तिथली जी आपण ज्यांना लोकल माणसं म्हणतो त्या त्या ठिकाणचे जे निवासी असतात तर ते बऱ्याचदा आपल्या मदतीला येतात, किंवा तिकडचा एखादा विशेष पदार्थ अगदी तिकडच्या टिपिकल स्टाईलने आपल्याला कोणीतरी करून खाऊ घातलेला असतो. तर अशा काही आठवणी आपले श्रोते आज आपल्याबरोबर शेअर करतायत. तर वासंती पुरंदरे यांनी एक खरं तर घाबरवणारा म्हणा किंवा एक असा एक किस्सा सांगितलेला आहे की काही महिन्यांपूर्वी त्या अयोध्येला गेलेल्या होत्या आणि रात्रीच्या वेळेला काचेची बाटली उघडताना अंगठा आणि तर्जनी याच्या मध्ये त्यांना बाटली ती लागली म्हणजे ती बाटली काचेची होती, त्याच्यामुळे चक्क ती तुटली गेली आणि त्यांच्या बोटामध्ये खूप मोठी जखम झाली, चक्क त्यांना टाकेही घालायला लागले. आणि दुसऱ्या ही सगळी घटना घडली प्रयागराजला आणि त्यांना सकाळी उठून अयोध्येला जायचं होतं. जवळजवळ 1:30 होता रात्री ती सगळी त्यांच्या वरची उपचाराची प्रक्रिया पूर्ण होऊन, आणि त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की पर्यटनाला कुठेही गेल्यानंतर आपण कुठल्या प्रकारच्या वस्तू वापरतोय, कशा प्रकारे वापरतोय ह्याची थोडीशी आपण काळजी घेऊया. त्यानंतर सुमित मोदले यांनी एक असा अनुभव सांगितलेला आहे की जेमतेम विशीत असताना मित्र दक्षिणेकडे फिरायला गेलेले होते आणि बंगलोर, उटी, मैसूर, चेन्नई असं त्यांचं पूर्ण पॅकेज होतं. ज्या संपूर्ण प्रवासाचे पैसे बंगलोर इथे घेतले गेले पण त्यानंतर मात्र त्यांची फसवणूक झाली आणि पुढचा सगळा खर्च त्यांना पुन्हा करावा लागला. अरे बापरे, म्हणजे याच्या पुढे जे कोणी पर्यटनासाठी जाणार असतील तर त्यांना हा एक सल्लाच दिलेला आहे असं म्हणायला हवं की आपण कुठेही जात असू, आपण कोणत्याही ठिकाणी प्रवास करत असू तर आपल्याही सगळ्या प्रकारची बुकिंग्स व्यवस्थित झालेली आहेत ना, त्याच्या पावत्या आपल्याकडे आहेत ना, या सगळ्याची खातरजमा करून मगच पुढच्या प्रवासाची सुरुवात करा. ऐकूया एक संदेश आणि त्यानंतर गाणं.
0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.

0: सक्सेस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

प्रवासादरम्यान किंवा पर्यटनादरम्यान काही भेटलेली लक्षात राहिलेली माणसं किंवा प्रसंग याविषयी आज आपण बोलतोय. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमामध्ये. शुभलक्ष्मी मस्तकर यांनी सांगितलंय की लहान असताना त्यांच्या गावाला आंबेपूरला त्या चालल्या होत्या आणि बोटीचा प्रवास करत होत्या आणि इतक्यात खूप मोठा आवाज झाला आणि बोट बंद पडली. सगळेच प्रवासी घाबरून गेलेले होते. त्यानंतर बराच वेळ पाण्यात उभी राहिली होती ही बोट आणि काही वेळाने दुसरी बोट आली आणि त्यानंतर दुसऱ्या बोटीत प्रवेश केल्यानंतर मात्र सगळ्यांना हायसं वाटलेलं होतं. त्यानंतर नारायण सोनटक्के यांनी एक असा प्रसंग सांगितलाय. खरं तर त्यांची फजिती झालेली होती. शैक्षणिक सहल कला महाविद्यालयाचं शिक्षण ते घेत असताना संभाजीनगरच्या कैलाश मंदिर वेरूळ लेणी परिसरामध्ये गेलेली होती आणि तिकडे गेल्यानंतर त्यांना एक विदेशी जोडपं भेटलं आणि त्याच्यामधले ते जे जोडपं होतं ते एक श्वेतवर्णी होते आणि दुसरे कृष्णवर्णी होते. तर त्यांनी काही मराठी भाषेमध्ये काही विनोद केले आणि आधी ते जोडपं ह्यांच्या तोंडाकडे बघत बसलं होतं आणि ही सगळी मुलं मात्र हसत होती महाविद्यालयातली. आणि नंतर त्यांना असं कळलं की त्यांच्यातल्याच एका व्यक्तीला मराठी समजत होतं आणि ते त्यांनी जेव्हा ह्यांच्याशी संपर्क संवाद साधला असं आपण म्हणूया आणि तेव्हा मात्र ह्यांची बोलती बंद झाली की आपण काहीतरी चेष्टा मस्करी केलेली आहे आणि जी चेष्टा केलेली आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. मंगेश म्हात्रे यांनी असं सांगितलं की अमेरिकेला जात असताना लंडनपर्यंत एक डॉक्टर जे फार मोठे होते ते सोबत होते आणि ती त्यांची सोबत कायम लक्षात राहिलेली आहे. त्यानंतर शिल्पा तोडणकर असं म्हणतायत की सिंगापूर मलेशिया ट्रिपला बरोबर गेलेलो असताना पुण्याचं एक कुटुंब आणि मालाडचं एक कुटुंब असं त्यांच्या बरोबर होतं आणि वर्षानुवर्षांचे संबंध असावेत इतकं अगदी त्यांचं छान नातं तयार झालेलं होतं. तर श्रीराम साने यांनी सांगितलेलं आहे की 1993 पुणे जयपूर प्रवासामध्ये त्या काळच्या स्लीपर क्लासमध्ये एका डॉक्टर महाशयांशी त्यांच्या कुटुंबाची ओळख झाली आणि त्यानंतर सगळे त्यांचा इतका छान संबंध प्रस्थापित झाला की कुठल्याही समारंभालासुद्धा एकमेकांच्या घरच्या ते सहकुटुंब तिकडे उपस्थित असतात. त्यानंतर श्रीपाद जोशी हे आपल्याला असं सांगतायत की त्यांची पत्नी चारधामसाठी देवास महाराष्ट्र मंडळाच्या काही सदस्यांबरोबर गेलेली होती तेव्हा केदारनाथ नंतर व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जायचं असं ठरत होतं पण चालकाने ठामपणे सांगितलं की मौसम बदल रहा आहे त्याच्यामुळे आता इकडे जाऊ नका आणि त्यांचं म्हणणं ऐकून ऋषिकेशकडे ही सगळी मंडळी परतली आणि ते भयंकर उत्पात केदारनाथ परिसरात घडला आणि तो चालक जो होता तो स्थानिक होता. त्याला तिकडच्या वातावरणाची संपूर्णपणे कल्पना होती आणि म्हणूनच त्याने सांगितलं आणि ह्या सगळ्या पर्यटक मंडळींनी ऐकलं सुद्धा म्हणून ही सगळी मंडळी सुखरूपपणे घरी पोहोचली. त्याच्यामुळे त्यांच्या पत्नी असं सांगतायत की त्या चालकाला विसरणं कधीही शक्य नाही.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.
2: 2:56 झालेली आहेत. आणखीन केवळ काही किस्से काही प्रसंग श्रोत्यांकडून आलेले आपल्यापर्यंत पोहोचवता येणार आहेत. श्रेय राऊत मिलेश राऊत यांनी असं सांगितलेलं आहे की 17 मित्र नेपाळला फिरायला गेलेले होते आणि त्यांचा एक मित्र चक्क तिकडे हरवला. पण एकतर मोबाईलला सुद्धा नेटवर्क नव्हतं, पण योगायोगाने तो त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि सुखरूप परत आला. विशाखा पियाळकर यांनी सांगितलेलं आहे की एकदा प्रवासासाठी निघालेले होते त्यांच्या कुटुंबातले काही जण आणि पुण्याला जायचं होतं. रेल्वेने तिकीटं तर काढली, पण कुठली तिकीटं दिलेली आहेत हे न बघताच घाईघाईने ट्रेनमध्ये चढले आणि जेव्हा TC ट्रेनमध्ये आले तेव्हा बघितल्यानंतर कळलं की ही पुण्याला जायची नाही तर नाशिकला जायची तिकीटं आहेत. आणि अर्थातच फाईन बसला तेव्हापासून एक धडा मिळालेला आहे की कुठेही जायचं असलं, कुठल्याही प्रकारची तिकीटं काढलेली असली तरीही ती एकदा नीट तपासून बघायची आणि मगच पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. अशोक पाटील यांनी एक आपल्याला त्यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग असा सांगितलेला आहे की त्यांच्या परिचयातल्या एका लग्नासाठी ते गोव्याला गेलेले होते आणि त्या दिवशी अंगारकी संकष्टी होती. पण गोव्यातलं ते जे लग्न होतं ते ख्रिश्चन पद्धतीने होतं आणि ख्रिश्चन समाजामधलं होतं, तर त्या दिवशी यांचा मात्र नेमका उपास होता आणि साबुदाणी खिचडी त्यांना हवी होती तर ते मिळणं मात्र अशक्य होतं. पण तिथल्याच एका कोंकणी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीबरोबर त्यांची ओळख झाली आणि त्यांनी त्यांची अडचण त्यांना सांगितली तेव्हा काही लोकांसाठी त्या व्यक्तीने चक्क स्वतःहून साबुदाण्याची खिचडी तयार केली आणि दिली. आणि आता गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचे छान अगदी घरोब्याचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. विठ्ठल मसलेकर असं म्हणतात की अनुभवी आणि माहितीदार माणसं सोबत असल्याशिवाय परक्या ठिकाणी प्रवास करू नये. असं प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत, वेगवेगळी स्मरणात राहिलेली माणसं आहेत, तर त्यांची एकदा उजळणी झालेली आहे या निमित्ताने. आणि आता मात्र वेळ झालेली आहे या सगळ्या उजळणीला इथेच विराम देण्याची, कारण 2:58 होत आहेत. ठीक 3 आपण ऐकणार आहोत प्रादेशिक मराठी बातमीपत्र आणि आपली पुन्हा भेट 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध। भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीचा अहवाल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा। पश्चिम बंगाल आसाम केरळ तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी। आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन। NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। अर्थविभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं। येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल। हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल। त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल। ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही। राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील। हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60%

0: टक्के रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील. मजबूत परकीय चलनसाठा, स्थिर धोरणात्मक चौकट आणि देशांतर्गत भांडवली बाजार यांच्या बळावर भारत भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी सक्षम आहे असं मूडी या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या 5 वर्षातल्या जगातल्या उदयोन्मुख बाजारपेठांपैकी भारत एक आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल या अहवालातून सकारात्मक निरीक्षण मांडण्यात आलं आहे. भारताच्या मौद्रिक धोरण चौकटीमुळे चलनवाढ स्थिर ठेवायला मदत झाल्याचं यात म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू केलेली प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम स्थगित करण्याची घोषणा केल्यानंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाली. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 1.21% घटून $108 प्रतिबॅरल झाले असून US वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट फ्युचर्सचे दरही 1.76% घटून $100 प्रतिबॅरल झाले आहेत. संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम कायद्याचं राज्य शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्याबरोबर आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात ते बोलत होते. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आत राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले,
1: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले 1 दशक में डबल होकर $16 बिलियन तक पहुंच चुका है. 2030 तक इसे $25 बिलियन तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं. हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच MOU से अब भारत की दवाइयों का व्हिएतनाम में एक्सेस बढ़ेगा. हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट ITGA को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई.
0: यावेळी डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिजं, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. याप्रसंगी पियुष गोयल, अश्विनी वैष्णव आणि डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. नवीन विधानसभा स्थापन झाली असल्याचं संबंधित राज्यांच्या राज्यपाल किंवा नायब राज्यपालांना निवडणूक आयोगानं कळवलं आहे. मतदान ते मतमोजणीपर्यंतची निवडणूक प्रक्रिया कायदेशीर चौकटीचं पालन करत मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यात आली असल्याचं निवडणूक आयोगानं या पत्रात म्हटलं आहे. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. आसामात मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. नवीन सरकारचा शपथविधी येत्या 11 मे नंतर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी गुवाहाटीत वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये येत्या शनिवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून

च्या पुण्यतिथीनिमित्त कोल्हापुरातल्या दसरा चौकात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम झाला. ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं आज सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. माधव पवार यांचे हे शुभ शकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागतगीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता. माधव पवार यांची अनेक गीतं कॅसेट आणि इतर माध्यमातून प्रसिद्ध झाली असून ती नामवंत गायकांनी गायलेली आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बीड जिल्ह्यातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन बहिणींची महिनाभरानंतर उत्तर प्रदेशात बलिया इथून सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना निवडण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना येत्या 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध. भविष्यातले आर्थिक धक्के पचवण्यासाठी भारत सक्षम असल्याचा मुडीजचा अहवाल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्यात आज विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी. आणि ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स
1: 107.1 मेगाहर्ट्ज वरती आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 3:10 होत आहेत. सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये मी दुहिता सोमणखेर सगळ्या श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.
2: मराठीमध्ये किंवा एकंदरीतच साहित्य विश्वामध्ये जे जे साहित्य प्रकार आहेत त्याच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार मानला जातो, तो म्हणजे चरित्रलेखन. आता ज्या प्रसिद्ध व्यक्ती आहेत, प्रसिद्ध काही नेते मंडळी असतील, काही आदर्श असतील, किंवा काही वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमधले म्हणा किंवा संगीत क्षेत्रांमधली म्हणा अशी काही व्यक्तिमत्व असतील, तर त्यांची चरित्र ही पटकन वाचायला घेतली जातात. शास्त्रज्ञ असतील, त्यांची चरित्र ही पटकन वाचायला घेतली जातात. पण काही नावं मात्र अशी असतात की त्यांचं खूप मोठं योगदान विविध क्षेत्रांमध्ये असूनही त्यांच्या चरित्राविषयी किंवा त्यांच्या कार्याविषयी फारशी माहिती नसते. पण अशाच काही माणसांच्या चरित्राचा अभ्यास करून मराठी भाषेमध्ये ते चरित्र सगळ्यांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचवून त्या वाचकांमध्ये प्रेरणा निर्माण करणारं एक नाव म्हणजे ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर. आज 6 मे हा वीणा गवाणकर यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्तानेच आपण वीणा गवाणकर यांच्या लेखणीबद्दल, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल आणि त्यातून मिळालेल्या प्रेरणांबद्दल जाणून घेणार आहोत.

वीणा कवाणकर हे नाव घेताच पहिल्यांदा आपल्याला आठवतो तो म्हणजे कार्व्हर. कार्व्हर वाचताना असं राहून राहून वाटत राहतं की जणू काही कार्व्हर वीणा गवाणकर यांच्या आसपास राहणारी किंवा त्यांचं कार्य ज्यांनी बघितलंय अशीच एखादी व्यक्ती असेल. खरं तर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हा अमेरिकेत जन्माला आलेला एक अनाथ असा गुलाम होता, पण जागतिक कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जी क्रांती घडवून आणली त्याची माहिती, त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास वीणा गवाणकरांनी इतक्या सुंदर रीतीने मराठी वाचकांसमोर मांडला आणि मराठी वाचकांना देखील या कार्व्हरने इतकं प्रेरणादायी असं एक चरित्र कार्व्हरमुळे त्यांच्या समोर आलं की त्या पुस्तकाच्या एक दोन नाही तर चक्क 42 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आणि एक बेस्ट सेलर म्हणावं असं हे पुस्तक ठरलेलं होतं. फक्त जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरच नाही तर आणखीन असे काही संशोधक होते, आणखीन असे काही अशी काही प्रेरणादायी व्यक्तिमत्व होती ज्यांची चरित्र वीणा गवाणकर यांनी वाचकांसमोर आणून ठेवली.

0: महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून नोकरी करत असताना वीणा गवाणकर यांनी जितकी पुस्तकं मिळतील तितकी विविध पुस्तकं वाचून काढली आणि त्याच्यामध्येही आत्मचरित्र वाचण्याकडे त्यांची फार ओढ होती आणि याच वाचनातून त्यांनी प्रेरणा घेतली आणि एकापेक्षा एक अशा सरस व्यक्तिरेखा त्यांच्या लेखणीतून त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवल्या. गावागावांमध्ये वैद्यकीय सेवा जगात सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी सुरू केली तो आयडा स्कडर, डीएनए संदर्भात शेवटच्या श्वासापर्यंत संशोधन करणारी रोझलिंड फ्रँकलिन, गोल्डा जी स्वतःला स्त्रीवादी न मानता सुद्धा खंबीर आणि उदात्त विचारसरणी असलेल्या गोल्डा मायर आणि अशा कितीतरी व्यक्तिचित्रांचं कितीतरी व्यक्तिरेखांचं चरित्र लिहिण्याचं काम हे वीणा गवाणकर यांनी केलेलं आहे.
1: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
3: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली युअर्स.

अनेक प्रेरणादायी व्यक्तींची चरित्र मांडत असताना वीणा गवाणकर यांनी केवळ त्या व्यक्तींचं चरित्रच मांडलं नाही, तर त्या त्या काळातल्या किंवा काळाच्याही पुढे जाऊन किंवा काळाच्या अगदी मागे असलेल्या समस्यांचा सुद्धा त्यांनी ठाव घेण्याचा प्रयत्न केला.

आणि विशेषतः ज्यांना मराठी व्यवस्थित वाचता येतं त्याच्यातल्या प्रत्येकाने एक होता कारभार हे पुस्तक नक्कीच वाचलेलं असेल आणि प्रत्येकासाठी प्रेरणादायी असलेलं असं हे पुस्तक आहे. त्यावेळेच्या म्हणजे कारभार यांच्या काळातली ज्या प्रकारची गुलामांना मिळणारी वागणूक होती किंवा त्या काळामध्ये जी कृष्णवर्णीची इच्छा होती की तिला निखळ शास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जावं पण ती सुद्धा पूर्ण होऊ शकत नव्हती. म्हणजे एकीकडे एका स्त्रीचं अत्यंत उत्तुंग असं असलेलं कर्तृत्व आणि तिकडे तिची स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी असलेली धडपड आणि स्त्रीला त्या काळात न मिळणारा मानसन्मान या सगळ्यावरती सुद्धा त्यांनी नकळतपणे म्हणजे मुद्दाम तो विषय घेतला आणि त्याच्यावरती बोललं गेलं असं नाही पण हा विषय मांडतानाच तो इतक्या संवेदनशील पद्धतीने आणि इतक्या सरळपणे मांडला गेला त्या सगळ्या विषयामध्ये गुंफला गेला की आपोआपच त्या विषयाला सुद्धा स्पर्श होतच होता.

0: जनगणना के पहले चरण में हाउस लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके मकान की गणना होगी। आइए आपकी साझेदारी से इसे सफल बनाएं और विकसित भारत 2047 की ओर एक और कदम बढ़ाएं।
1: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
2: वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या चरित्रांबद्दल बोलताना आणखीन एक अत्यंत महत्त्वाचं चरित्र जे आपल्या समोर येतं ते म्हणजे रिचर्ड बेकर यांचं चरित्र। आणि त्या चरित्राचं जे वीणाताईंनी लिहिलेलं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे अवघा देहची वृक्ष झाला। एक तरुण ज्याच्याकडे पर्यावरणाविषयी फार आत्मीयता ज्याच्या मनात आहे आणि झाडांविषयी निसर्गाविषयी त्याच्या मनात जो कळवळ आहे जे प्रचंड प्रेम आहे त्याच्याबद्दल वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे। आणि अतिशय सुंदर पुस्तक आहे की रिचर्ड 2 वर्षाचे असताना त्यांना सांभाळणाऱ्या दाईकडून त्यांनी आपली लहानशी बाग बनवून घेतलेली होती आणि कालांतराने आपलं नाव मातीमध्ये कोरून त्यात काही झाडं लावली गेली। ती झाडं होती मोहरीची, ती फुलारली आणि त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही। इथून सुरू झाली त्या अबोल तरीही भरभरून बोलणाऱ्या वृक्षांशी दोस्ती। अशा प्रकारे त्या रिचर्ड बेकर यांच्या मनामध्ये झाडांविषयीचं निसर्गाविषयीचं प्रेम कसं रुजलं याविषयी त्यांनी अवघा देहची वृक्ष झाला या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: एखाद्या व्यक्तीचं चरित्र लिहायचं म्हणजे त्या चरित्राचा संपूर्ण अभ्यास करणं गरजेचं असतं. त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि वीणा गवाणकर यांनी तेच केलं की प्रत्येक पुस्तक किंवा प्रत्येक चरित्र लिहित असताना त्यांनी जीवाचं रान केलं. अक्षरशः संदर्भ पुस्तकं जिथून मिळतील, अगदी परदेशातून सुद्धा, हर प्रकारे ज्या ज्या प्रकारे पुस्तकं मिळवता येतील किंवा माहिती मिळवता येईल त्या त्या प्रकारे त्यांनी ती पुस्तकं मिळवून घेतली, परदेशातून मागवून घेतली, काहींच्या पानांची छायाचित्र मिळवून बाइंडिंग करून सुद्धा त्यांनी अभ्यास केलेला होता.

या चरित्र लेखनासाठी 3 वेळा महाराष्ट्र शासनाचा मराठी वाङ्मय निर्मिती राज्य पुरस्कार वीणा गवाणकर यांना प्राप्त झालेला आहे. तसंच कोकण मराठी साहित्य परिषदेचा धनंजय कीर पुरस्कार असेल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा प्राध्यापक वी ह कुलकर्णी पुरस्कार असेल, त्यानंतर वुमन ऑफ द इयर 2013 हा SNDT विद्यापीठातर्फे दिला जाणारा पुरस्कार असेल, नवशक्तीचा जीवनगौरव पुरस्कार किंवा कोमसापच्या महिला संमेलनाचं अध्यक्षपद, पहिल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद असे अनेक मानसन्मान वीणा गवाणकर यांना मिळाले. त्यांनी लिहिलेलं प्रत्येक पुस्तकच त्याच्यातून केवळ एक चरित्र नाही तर त्या त्या काळातली समाजव्यवस्था कशी होती आणि एखाद्या माणसाची जीवनशैली कशी होती हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी त्यांची पुस्तकं वाचणं म्हणजे एक पर्वणीच असते. 3:57 झालेली आहेत श्रोते हो, तेव्हा आता आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे. ठीक 3:58 आपण ऐकणार आहोत ठळक बातमीपत्र आणि त्यानंतर आपली भेट सांजेच्या पारी. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: Swanee FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. दुपारचे ठीक 3:58 होत आहेत. ऐकूया ठळक बातम्या. NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. अर्थ विभागाने आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशिशेखर वेंपती यांची नेमणूक झाली आहे. वेंपती प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ठाणे जिल्हा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे 21.5 लाख रुपये किमतीचा ऐवज अवैध गांजा जप्त केला आणि संबंधित 3 जणांना अटक केली. त्यांच्याजवळून 107.5 किलो वजनाचा गांजा, त्यांचे मोबाईल फोन आणि रोकड जप्त केली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 941 अंकांची वाढ झाली आणि तो 77,959 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 298 अंकांची वाढ नोंदवत 24,331 अंकांवर बंद झाला. याबरोबरच ठळक बातमीपत्र इथेच संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: एक निवेदन। भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत। तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख 31 जुलै ही आहे। निवेदन संपलं।
0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours।
2: आकाशवाणी @90 निमित्ताने आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
3: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल। तबला साथ पंडित मुकुंदराज देव। व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
2: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
3: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम। प्रवेश विनामूल्य।
2: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव संध्या।
0: FM Rainbow 107.1 MHz musically yours।
1: राम राम मंडळी, कसं काय? ये FM Rainbow-च्या पारावर स्वागत आहे बर तुम्हा सर्वांचं। कसं काय, समद बरं आहे ना? कसं काय बरं असायचं? लगीन सराई, धामधूम, गर्वीनं निसता जीव घामाघूम। सुट्ट्यांना आली तर ना पाहुणी, पर त्यांना काय, त्यांना काय गर्मी होईना? त्याचं काय आहे का पाहुणी समधी शहरातली? शहरामध्ये तर लई गर्मी आहे, तेव्हा त्यांना हिकडच्या गर्मीचं काही वाटेना।

कस होत पाहता का चार माणसं घरामध्ये जास्तीची असली म्हणजे पाहुणी रावळी असली म्हणजे चाय पाणी खाणं म्हणजे घरातल्या बायका चुलीपाशीच आवं चुलीपाशी म्हणजे तीच चूल असं हवं होय पर कसं आहे चूल काय गॅस काय रांधावं तर लागतंच ना तरी बरं आमच्या माथ्यावर अजून कौलं आहे ती गावात मात्र आता समधीकडं पत्र लावल्यात चार पाच घरच राहिल्या ती कौलांची तवा जरा बाकी सर्व्यांपेक्षा आमच्याकडं गारवा आहे पर आमच्या आत्याबाय म्हणतेत का काय की आमच्या टायमाला एवढा उन्हाळा नव्हता बघ आताशा त्यांना उन्हाचा लय तारास होतो तरी जास्ती बाहेर जात बी नाहीत कधी कधी तर सलाईन बी लावावी लागती चक्कर फिक्कर आली म्हणजे आज बी सकाळी सकाळी डोकं गरगरायला लागलं होतं मग पर आता काही सारखं सारखं डॉक्टरला दाखवायला नेत नाही बाई त्यांना दाखवाय नेलं का म्हणतेत काय होत नाही आजी तुम्हाला पाणी पिया सरबत पिया असं काय बाय पित राहावा म्हणजे कसं होतं का शरीरातलं पाणी टिकून राहील तवा आमच्या आत्याबाय आमच्या आत्याबाई म्हणजे काय करावं त्या त्या डॉक्टर साहेबालाच ज्ञान द्यायला लागल्या

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: तेव्हा आमच्या आत्याबाई त्या डॉक्टराला सांगायला लागल्या का व डॉक्टर साहेब ते शरीरामध्ये तर रगत असते ना तर पाणी कुठं वाढवाय सांगता त्याच्यामध्ये पातळ होईल ना मग रगत। आता काय बोलावं ह्यांच्या पुढं काय कळना। आम्हाला बी हसू यायला लागलं आणि ते डॉक्टर साहेब बी हसायला लागले। कसे म्हणले ते का आव आजीबाई शरीर तंदुरुस्त राहायला पाणी महत्त्वाचं असते आणि रगत घट्ट ठेवलं तर काळजाल जास्ती धोका होतो आणि तुम्ही एवढं काळजाचं पाणी करून तुम्ही एवढं कायचं पाणी पिता का तुमचं रगत पातळ होईन। आणि मग ते जरा कौतुक करायला लागले बरं का तसं पण बघा का तुमच्या लेकराला तुम्ही रक्ताचं पाणी करून वाढवलं आहे आता ते बराबर करायला पाणी प्यावंच लागल नाही का। हे पा आता तुमचे पोरगा पोरगी चांगले आहेत पाणी प्यायलात म्हणजे काय त्यांच्यावरची माया पातळ नाही व्हायची पर माया करायला त्राण तर पाहिजे ना अंगात तेव्हा शरीराला लागल शरीर मागल तेव्हा पाणी पीत जायचं।

आता एवढं डॉक्टर साहेबांनी समजावलं, मग आमच्या आत्याबाईंनी बी ऐकाय नको का? तर म्हणतात कशा त्या डॉक्टरालाच का सारखं सारखं पाणी प्यायलं म्हणजे सारखं तिकडं बी जावं लागतंय ना. आवं बाथरूमला हवं, परत सारखं पाणी प्यायला उठायला बी होत नाही, घुटगे बी दुखतात म्हणतात. अशी काय बाय कारणं द्यायला लागली आत्याबाई. वर विचारतात त्या डॉक्टरला का त्या रगत वाढायच्या नाही का काही गोळ्या असतात औषधं असतात, तर मग तसलं काही शरीरातलं पाणी वाढायला नाही काय, आता बारी बारी पाणी पियाचं काही ध्यानात राहत नाही त्यांच्या. आणि म्हणतात कशा का सरबत कोण मला सारखं सारखं बनवून देईल, आणि सरबत करायचं म्हणजे साखर लागती, सारखं सरबत प्यायलं म्हणजे माझी साखर बी वाढती, मग परत तुम्ही ओरडाल. हे समजा ऐकून तर त्या डॉक्टरला बी हसू यायला लागलं होतं आणि टेन्शन बी का आता या आजीबाईला कसं काय समजवावं. मग त्यांनी काय आयडिया केली माहिती आहे का? माहिती आहे नाही ना माहिती, मग मीच सांगणार आहे. पण त्याच्या पहिले एक काम करा, हे गाणं ऐका मग सांगते.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 8:15 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

त्या डॉक्टर साहेबांनी मग एक बर का काय केलं का आमच्या आत्याबाईंना विचारलं मोबाईल वापरता येतोय का, तर म्हणतात होय भाई येतो म्हणजे ये लेकीचा व्हिडिओ कॉल आला म्हणजे बोलती आणि काय काय व्हिडिओ कॉल अजून कुणाचे आणि ते कोण व्हिडिओ पाठवत असतात ना ते बी पाहते मी. डॉक्टर एकदम चकितच झाले, म्हणले वा आजीबाई तुम्हाला तर लय चांगला मोबाईल वापरता येतो. तर मग एक काम करा, अजून एक गोष्ट शिकून घ्या. काय ती? तर आता फोनमध्ये गजर कसा लावायचा आणि गजर झाले का मग पाणी प्या. आता आत्याबाय नातोंडांच्या मागे लागल्यात का मला मोबाईल शिकवा मोबाईल शिकवा. नातोंड त्यांची चार पायऱ्यावर आहे त्यांच्या. म्हणतात कशी का तुला आम्ही मोबाईल शिकवितो पर आमच्याकडून बी तुला काहीतरी शिकावं लागल. आता काय शिकावं लागल? तर काय शिकावं लागल, आम्ही तुला मोबाईल शिकवू पर इंग्रजी बी शिकव. आता हाय का मोबाईल तो मोबाईल शिकता येईना आणि ही पोरं इंग्रजी बी शिकवायला लागली.

0: आत्याबाईं जरी डोक्याला हात लावला तर पोरं काय माग हटायची नाहीत, नाही का? त्यांनी तर ठरविलेलंच आहे का आजीला इंग्लिश बोलायला यायलाच पाहिजे. त्याचं काय झालंय का आमच्या शाळेच्या मास्तरींबाईंनी मागचा पुरा महिनाभर पोरांचे इंग्लिश बोलायचे एक्स्ट्रा क्लासेस घेतले बरं का. मग काय पोरांची घरात बी शाळा सुरू झाली. माझ्या बी मागं पडले आहेत इंग्रजी शिकून, पर मला काय टाईम भेटना. मी म्हणलं आमची काही कामं संपनात, तव आता सुट्ट्या पडल्यानंतर पोरांनी काय ठरवलेलं आहे. काही पोरं आम्हाला बचत गटाच्या कामामध्ये मदत करतील आणि आम्हाला इंग्लिश बी शिकवतील. आमची शिकवणी बी सुरू झाली. तुम्हाला बी यायचंय का आमच्या शिकवणीला? हा
1: तुला साडी आला म्हटली, तुला चोळी आला म्हटली, तिनं नथ आणा म्हटली, तिनं बुगडी आणा म्हटली. अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
2: कशाला?
1: माडीवरची मंडळी खाली आली.
2: बर,
1: माडीवरची

0: जागाबाई पडली इरला, योग बापै नवरा ठरिवला, योग बापै नवरा ठरिवला
1: ठरिवला नवर
0: त्याच्या तोंड

0: अश्यामुची भागाबाई सानी, अश्यामुची भागाबाई सानी, तिच्या जन्माची झाली कानी।
1: बरं मग मुहूर्त आहे
0: कडपात।

आता पा, दर साल कसं व्हायचं का सुट्ट्या लागल्या की किरकिर किरकिर सुरू पोरांची. आता काय करू, कंटाळा चाला. मामाच्या गावीच केव्हा जायचं, आत्ते केव्हाच येणार. उन्हात खेळाय जायचं, उभ्या आडव्यान पाणी पियायचं, ते बी फ्रीज मधलं. पेपशा खायच्या, बरफ काय बाय थंडगार खायचं आणि आजारी पडायचं. पर यंदा अशी काय किरकिर नाही. काठाव हाय, बिकॉज किड्स आर बिजी इन टीचिंग अस अँड लर्निंग न्यू स्किल्स. काय आश्चर्य वाटलं का? हां, पर काय म्हणते मी, जमतंय का? म्हणजे आमचे शिक्षक, आमचे मास्तर आहेतच तसे, नीट समजल्याशिवाय सोडतच नाहीत. त्याचं काय आहे माहिती का? का आम्ही शहरामध्ये जातो ना, तिथं मोठ्या मोठ्या लोकांना भेटतो, असे प्रदर्शनांना जातो, कवा काय काय ट्रेनिंग बिर्निंग देतात आम्हाला तवा जातो. तर आमची पोरं काय म्हणतात, काय एवढ्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जाता, तिकडं मोठी मोठी सुटाबुटामधली लोकं असतात, तर मग तुम्हाला त्यांच्यासमोर बी इंग्रजी बोलता आलंच पाहिजे.

चला आता माझा निघायचा टाइम झालेला आहे. कसं आहे मला आज दिलेला अभ्यास करायचा आहे आमच्या मास्तरांनी. आणि कसं आहे समध्याच्या चाय पाण्याचं बी बघाय हो ना. तुम्ही काय तुम्ही ऐकत राहावाली एफ एम रेनबो. आणि आता ह्याच्या पुढं काय ऐकायचं ठाव आहे ना. ठीक 5 वाजता बातम्या ऐकायच्या आणि त्याच्यानंतर काय म्हणायचं. लव यू जिंदगी.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। अर्थविभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं। येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल। पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून तशी अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे। या अधिसूचनेनंतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या शपथविधीचा आणि राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे। चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपत्ती यांची नेमणूक झाली आहे। वेंपत्ती प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं आज सोलापुरात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं। ते 71 वर्षांचे होते। गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते। माधव पवार यांचे हे शुभशकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून सोलापुरात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं स्वागतगीत लिहिण्याचा मान त्यांना मिळाला होता। ठाणे जिल्हा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं सुमारे 21.5 लाख रुपये किमतीचा अवैध गांजा जप्त केला आणि संबंधित 3 जणांना अटक केली। त्यांच्याजवळून 107.5 किलो वजनाचा गांजा, त्यांचे मोबाईल फोन आणि रोकड जप्त केली आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 941 अंकांची वाढ झाली आणि तो 77,959 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 298 अंकांची वाढ नोंदवत 24,331 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली युअर्स.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर गौरव।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपत्ती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. औद्योगिक क्षेत्रातील कर वसुली MIDC देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रंजनाताई मामरडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. आता सविस्तर बातम्या. NPC अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. अर्थ विभागाने आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्या राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा दिलेल्या कर्मचारी या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठे जिल्हा परिषद शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांनाही हे नियम लागू होतील. प्रसारभारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपत्ती यांची CBFC अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज जारी केली. वेंपत्ती पदभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी या पदावर कार्यरत राहतील. वेंपत्ती यांना माध्यम प्रसारण आणि जनसंपर्क क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे CBFC कार्यपद्धतीला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील महापालिका क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते पाणी पथदीप या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी वाढल्या असल्याने आगामी काळात MIDC देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सोपवण्याचा विचार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली. औद्योगिक वसाहतींमधील जो कर महापालिकेस मिळतो तो कर या निर्णयानंतर औद्योगिक वसाहत वसूल करेल आणि त्यातून औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधा पुरवेल. त्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक मनुष्यबळ पुरवले जाईल असं सामंत म्हणाले. दुसऱ्या वेव्स डॉग बाजाराचं आयोजन पुढच्या महिन्यात 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासोबत करण्यात येणार आहे. येत्या 16 ते 18 जून दरम्यान मुंबईत NFDC संकुलात याचं आयोजन केलं जाईल. वेव्स डॉग बाजार हे माहितीपट ॲनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांच्या प्रवासाला चालना देण्यासाठी तयार केलेलं एक प्रमुख व्यासपीठ आहे. इच्छुक निर्माते

0: इथं अत्याधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळेला मंजुरी दिली आहे। पश्चिम विदर्भातील ही पहिली प्रयोगशाळा ठरणार असून यामुळे आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे। भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा येथील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल ही ग्रामीण भागातील आदर्श शाळा म्हणून पुढे येत आहे। शाळेची वाढलेली गुणवत्ता, डिजिटल सुविधा आणि विविध शैक्षणिक परीक्षांमधील यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे। परिसरातील 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील गावांमधून विद्यार्थी इथं प्रवेशासाठी येत आहेत। ही गर्दी लक्षात घेता शाळा प्रशासनाने प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे।
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रंजनाताई मामरडे यांचं आज दुपारी अमरावतीतील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। मामरडे या कणखर नेतृत्व, प्रभावी वक्तृत्व आणि महिलांना संघटित करण्यासाठी ओळखल्या जात होत्या। शेतकरी, महिला आणि प्रादेशिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला। त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला व्यापक स्वरूप मिळालं। त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता हिंदू स्मशानभूमी अमरावती इथं अंत्यसंस्कार करण्यात येईल। देशात बंधुभाव रुजवणे आणि त्यावर आणि संवैधानिक रिपब्लिकन विचार मजबूत करण्याचा संकल्प समता सैनिक दलाने घेतलाय। यासाठी घर तिथे सैनिक आणि गाव तिथे शाखा निर्माण करून घराघरातून नवप्रकाश प्रशिक्षित सैनिक घडवण्यात यावेत असं आवाहन समता सैनिक दलाने दीक्षाभूमीवरून केलं। समता सैनिक दलाच्या ध्वज दिनाच्या 89व्या वर्धापन दिनानिमित्त काल दीक्षाभूमी इथं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। भदंत नाग दीपंकर महास्थवीर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। याप्रसंगी वक्त्यांनी समता सैनिक दलाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला। अकोला जिल्ह्यातील चांदणी गावात एका 60 वर्षीय वृद्धाने 10 वर्षाच्या चिमकुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे आई वडील शेतमजुरीसाठी बाहेर जात असताना शेजारी राहणाऱ्या या वृद्धाने संधी साधत सलग 3 ते 4 दिवस मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे। भीतीमुळे गप्प बसलेल्या चिमुकलीने अखेर धैर्य दाखवत आपल्या आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला। घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून फरार आरोपीच्या शोधासाठी पथक तैनात करण्यात आलं आहे। बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसाठ्यामध्ये घट होत असून वाढत्या उष्णतेमुळे हा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे। जिल्ह्यात प्रमुख जलसाठा असलेल्या नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकडी हे 3 मोठे प्रकल्प असून 7 मध्यम आणि 41 लघु प्रकल्प असे एकूण 51 प्रकल्प आहेत, ज्यात सरासरी 30.64% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे। जिल्ह्याचा जूनपर्यंतचा पिण्याच्या पाण्याची टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून 729 गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत। त्यापैकी 18 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून 59 गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे। शुक्रवार दिनांक 8 मे पासून पक्की अनुज्ञप्ती वाहनांची योग्यता प्रमाणपत्रे, नवीन वाहन नोंदणी तसेच जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणीसंबंधी कामकाज सकाळी 7:30 ते 12:30 या वेळेत करण्यात येणार आहे। भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने कापणीनं आलेल्या धान पिकाचं मोठं नुकसान झालं आहे। शासनाने पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। हवामान। आज गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून गडचिरोली जिल्ह्यात गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भात मागील 2 दिवसांपासून वादळी पर्जन्यमान असून काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे। बुलडाणा जिल्ह्यातील लोणार इथं 21 मिलीमीटर तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथं 68.7 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे। येत्या काही तासात चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया इथं वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। क्रिकेट। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद सामना पंजाब किंग्स बरोबर होणार आहे। हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर सायंकाळी 7:30 हा सामना सुरू होईल। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना

साठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. प्रसार भारतीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेंपती यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. औद्योगिक क्षेत्रातील करवसुली MIDC कडे देण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रंजनाताई मामरडे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सर्स म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

0: सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. भारतातली द्राक्ष व्हिएतनामला निर्यात होणार. मुंबई महापालिकेचा हो ची मिन शहरासोबत सामंजस्य करार. औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार MIDCला देण्याचा राज्य सरकारचा विचार. गोकुळ दूध संघाची निवडणूक 3 महिन्यात घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. NPS अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे. अर्थ विभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं. येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल. त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय. पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील. हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल. सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील.
0: भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिजं, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे. हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले.
3: भारत और वियतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर $16 बिलियन तक पहुंच चुका है. 2030 तक इसे $25 बिलियन तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं. हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच MOU से अब भारत की दवाइयों का वियतनाम में एक्सेस बढ़ेगा. हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट ITGA को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई.
2: यावेळी शहरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं एकसमान चौकट तयार करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन शहराची पालिका यांच्या सामंजस्य करार करण्यात आला. भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली. या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य

0: व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तोलाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं. त्यानंतर लाम यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत.
1: राज्यातल्या महापालिका क्षेत्रात असलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, पथदीप या पायाभूत सुविधांचा अभाव असल्याच्या वाढत्या तक्रारी येत आहेत. यामुळे औद्योगिक वसाहतींमधला कर वसूल करण्याचे अधिकार MIDC ला देण्याचा विचार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. ते आज नाशिकमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. MIDC हा कर गोळा करून पायाभूत सुविधा पुरवेल, यासाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरवलं जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ST चं नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ रद्द करण्यात येतील असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबई सरकारच्या काळापासून सुरू असलेली शासकीय कर्मचाऱ्यांसाठीची हिंदी भाषा परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ही परीक्षा रद्द करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाची येत्या 90 दिवसात निवडणूक घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. या निकालामुळे गोकुळची निवडणूक प्रक्रिया या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाच्या विरोधात राधानगरी तालुक्यातल्या पुंगाव इथल्या श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले. गोकुळ दूध संघातील 1308 दूध संस्थांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच दूध संघाची निवडणूक घ्यावी असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचनं दिले होते. सर्वोच्च न्यायालयानं सर्किट बेंच कोल्हापूर यांचा आदेश रद्द करत हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सीबीएफसी अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशिशेखर वेंपती यांची नेमणूक झाली आहे. वेंपती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. अकोला जिल्ह्यात चांदणी इथं 60 वर्षाच्या वृद्धानं 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे आई वडील शेतमजुरीत बाहेर गेले असताना शेजारी राहणाऱ्या आरोपीनं सलग 3 ते 4 दिवस अत्याचार केले असा आरोप आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यातला सामना 7:30 वाजता सुरू होईल. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस झाला. कोकणात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात उद्या पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता आहे. कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना उद्यापर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट दिला आहे. उद्या संध्याकाळनंतर कोकणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तसंच कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर बीड नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय.

विदर्भात उद्या गारांचा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाउस लिस्टिंग आणि हाउसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027.
1: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
2: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
1: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
2: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
1: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
3: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली yours.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात सामंजस्य करार। राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय। पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी। आगामी रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक सुरू। देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात तेजी। आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर तीव्र बॉम्ब हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा। आणि आता बातम्या विस्तृतपणे। भारत आणि व्हिएतनाममध्ये आज डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज, वैद्यकीय उत्पादनांचं नियमन, सार्वजनिक क्षेत्रातील लेखा परीक्षण, डिजिटल पेमेंट प्रणाली आणि संस्कृती आणि पर्यटन या क्षेत्रांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे अध्यक्ष तो लाम यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली। याविषयी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून।
1: संरक्षण क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करून भारत आणि व्हिएतनाम शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देत राहतील असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। लाम यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वार्ताहरांना निवेदन देताना ते बोलत होते। व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एका महिन्याच्या आत तो लाम यांचा पहिला भारत दौरा होत आहे। हा दौरा भारत व्हिएतनाम संबंधांना लाम यांनी दिलेला प्राधान्यक्रमच दर्शवतो असं मोदी म्हणाले। व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि व्हिजन ओशनचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे। इंडो पॅसिफिक क्षेत्रातही दोन्ही देशांचा दृष्टिकोन समान आहे। भारत आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी संबंधांविषयी मोदी म्हणाले।
2: भारत और व्हिएतनाम का बायलेटरल ट्रेड पिछले एक दशक में डबल होकर 16 बिलियन डॉलर तक पहुंच चुका है। 2030 तक इसे 25 बिलियन डॉलर तक पहुंचाने के लिए हमने आज कई महत्वपूर्ण निर्णय लिए हैं। हमारी ड्रग अथॉरिटीज के बीच एमओयू से अब भारत की दवाइयों का वियतनाम में एक्सेस बढ़ेगा। हमने भारत आसियान ट्रेड एग्रीमेंट आईटीगा को वर्ष के अंत तक अपडेट करने पर भी सहमति बनाई।
1: यावेळी शहरी व्यवस्थापन आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीनं एकसमान चौकट तयार करण्याच्या उद्देशानं बृहन्मुंबई महानगरपालिका आणि हो ची मिन शहराची पालिका यांच्या सामंजस्य करार करण्यात आला। भारतीय द्राक्षांची निर्यात आता व्हिएतनाममध्ये होणार असल्याची घोषणाही या बैठकीनंतर करण्यात आली। या करारांमुळे भारताची कृषी, मत्स्य व्यवसाय आणि पशु उत्पादनांची व्हिएतनामला होणारी निर्यातही अधिक सुलभ होईल असं मोदी म्हणाले। 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले तो लाम यांचं आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी औपचारिक स्वागत केलं। त्यानंतर लाम यांनी राजघाट इथे जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली। उद्या ते मुंबई दौऱ्यावर आहेत।
0: एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ऐच्छिक असणार आहे। अर्थ विभागानं आज यासंदर्भात परिपत्रक जारी केलं। येत्या 31 डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना पर्याय निवडता येईल। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून।
3: राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत येणाऱ्यांना राज्याच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारता येईल। हा पर्याय स्वीकारणाऱ्यांची किमान 20 वर्ष सेवा झाली असेल तर त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन मिळेल। त्यापेक्षा कमी सेवा झालेल्यांना सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन मिळेल। ही रक्कम किमान 7,500 रुपये असेल असं सरकारनं स्पष्ट केलंय। पण 10 वर्षांपेक्षा कमी सेवा झाली तर कर्मचारी या योजनेच्या अंतर्गत निवृत्ती वेतनाला पात्र ठरणार नाही। राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला सुधारित योजनेनुसार निवृत्ती वेतन मिळणार नाही, त्याला केवळ राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेनुसार लाभ मिळतील। हा पर्याय स्वीकारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 60% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावर महागाई भत्ताही दिला जाईल।

0: सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना NPS मधून यापूर्वी काढलेल्या रकमेचा भरणा 10% व्याजासह करावा लागेल. विविध विद्यापीठं, जिल्हा परिषद, शासकीय आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमधल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू होतील.
1: पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालच्या नव्या सरकारचा शपथविधी 9 मेला कोलकाता इथल्या ब्रिगेड मैदानावर होणार आहे. सकाळी 10 वाजता शपथविधी समारंभाला सुरुवात होईल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष समित

गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता पक्षाच्या विधिमंडळ गटाची बैठक होणार आहे. त्यात केंद्रीय निरीक्षक अमित शाह यांच्या देखरेखीखाली मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज कोलकातामध्ये ममता बॅनर्जी यांच्या घरी सुरू आहे. निवडून आलेल्या 80 पैकी 69 आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तमिळगा वेत्री कळघम आज राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला. सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी त्यांना 118 जागांची गरज आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा जाहीर केल्यामुळे टीव्हीकेला बहुमतासाठी आणखी 5 आमदारांची गरज आहे. टीव्हीकेनं बहुमत सिद्ध करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत मागितली आहे, असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान टीव्हीकेला पाठिंबा द्यायला अण्णा द्रमुकनं नकार दिला आहे. दुसरीकडे काँग्रेसनं टीव्हीकेला पाठिंबा दिल्यामुळे आणि त्यांनी द्रमुकचा विश्वासघात केल्याची टीका द्रमुकच्या प्रवक्ता कनिमोळी NVM सोमू यांनी केली. द्रमुकने कठीण काळात काँग्रेसची साथ दिल्याचं त्या म्हणाल्या. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची आज भेट घेऊन त्यांनी आपला राजीनामा सादर केला. उपराष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. CBFC अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या अध्यक्षपदी शशी शेखर वेंपत्ती यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. वेंपत्ती यांनी यापूर्वी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पंजाबच्या जालंधर इथं काल झालेल्या स्फोटाची जबाबदारी खलिस्तान लिबरेशन आर्मीनं स्वीकारली आहे. या स्फोटांची चौकशी सुरू असल्याची माहिती जालंधरच्या पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी दिली. आज ऑपरेशन सिंदूरचा वर्धापन दिन असल्यानं पंजाबमध्ये अशांतता निर्माण करण्याच्या पाकिस्तानच्या ISI योजनेचा हा एक भाग आहे, असं त्या म्हणाल्या. पहिला स्फोट जालंधरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर आणि दुसरा स्फोट अमृतसरमध्ये लष्करी छावणीजवळ झाला. इराणबरोबरच्या चर्चांमध्ये प्रगती असल्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीचा सकारात्मक परिणाम देशातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. सेन्सेक्स आज 941 अंकांनी वधारून 77,959 अंकांवर बंद झाला. निफ्टी 298 अंकांची वाढ नोंदवून 24,331 अंकांवर स्थिरावला. जागतिक बाजारपेठेत कच्चं तेल 8% कोसळून बॅरलमागे $101 आसपास आलं. परकीय चलन बाजारपेठेत रुपया आज 68 पैशांनी वधारल्यानं $1 $94.61 मोजावे लागत होते. सोनं आणि चांदीही आज महाग झालं. सोन्याची किमती आज सुमारे 3,500 रुपयांनी महाग झाल्यानं 1 तोळा 22 कॅरेट सोनं 1,51,000 रुपयांनी तर 1 तोळा 24 कॅरेट सोनं 1,55,000 रुपयांना मिळत होतं. चांदी सुमारे 8,500 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो चांदीसाठी 2,56,000 रुपये मोजावे लागत होते. IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांचा सामना सुरू आहे. यात पंजाबनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हैदराबादच्या 9 षटकात 2 बाद 107 धावा झाल्या होत्या. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि व्हिएतनाममध्ये डिजिटल तंत्रज्ञान, दुर्मिळ खनिज संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात सामंजस्य करार. राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना 31 डिसेंबरपर्यंत निवडण्याचा कर्मचाऱ्यांना पर्याय. पश्चिम बंगालमध्ये नव्या सरकारचा शपथविधी शनिवारी. आगामी रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक सुरू. देशातल्या शेअर आणि सराफा बाजारात तेजी. आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणवर तीव्र बॉम्ब हल्ले करण्याचा अमेरिकेचा इशारा.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद

0: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.
1: Welcome back to the show and moving on to the very next request. This is a track by ABBA which has been requested. This, even though it sounds like a classic ABBA from the 70s, the song was actually released in 2021 on their comeback album which was called Voyage. And you know, it's that, it gives you that very authentic vintage ABBA feel, if I could say. This is Just a Notion by ABBA.

नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

नमस्कार, मी नितीन साळुंखे अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो. त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मेपासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.

सुप्रभात श्रोते हो, वंदन कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। गुरुवारच्या या प्रसन्न पहाटेला वंदन कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे।

वंदन कार्यक्रमात आज आपण श्रवण करणार आहोत श्रीमद दासबोधातील 5व्या दशकाचे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 5वा. मंत्रांचा समास 1. गुरुनिश्चय नाम. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय जी सद्गुरु पूर्णकामा, परमपुरुषा आत्मया रामा, अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे. जे वेदांस साकडे, जे शब्दासी कानडे, जे सच्छिशास रोकडे अलभ्य लाभे, जे योगियांचे निजवर्म, जे शंकराचे निजधाम, जे विश्रांतीचे निज विश्राम, परम गुह्य अगाध, ते ब्रह्म तुमचे नि योगी, स्वय आपणचे होई जे आंगे, दुर्घट संसारीची निपांगे, पांगी जेना सर्वथा. श्री समर्थ म्हणतात की हे सद्गुरुराया, तुमचा जय जयकार असो. तुम्ही पूर्णकाम आहात, परमेश्वर आहात व सर्वांच्या हृदयात असणारे आत्मस्वरूप आत्मारामही तुम्हीच आहात. तुमचा महिमा अनिर्वचनीय आहे, म्हणूनच त्याचे वर्णन करता येणं शक्य नाही. जे वेदांना कळण्यासही कठीण, ज्याचे वर्णन शब्दाने करता येत नसल्याने जे दुर्बोध आहे, अशा आत्मतत्वाचा अलभ्य लाभ तोही तुम्ही सच्चिष्याला साक्षात करून देता. आणि जे योग्यांचे परमरहस्य आहे, जे शंकराचे राहण्याचे ठिकाण आहे, जिथे विश्रांतीला विश्राम मिळतो, असं जे अगाध परमगुह्य असं ते ब्रह्म तुमच्या कृपेच्या योगाने सच्चिष्य स्वतःच होतो व अशा रीतीने तो ब्रह्मरूप झाला, म्हणजे दुर्घट अशा संसाराच्या युगाने कधीही बद्ध होत नाही. वक्ताचे हे वचन ऐकून श्रोते त्यांना विनंती करतात की स्वामींनी आता लढीवाळपणाने गुरुशिष्यांची लक्षणे अशा प्रकारे वर्णन करावीत की ती ऐकून मुमुधूंना तत्काळ सद्गुरुस शरण जाता यावे. आता स्वामीचेनी लढीवाळपणे गुरुशिष्यांची लक्षणे सांगिजे ती तेणे प्रमाणे मुमुक्षे शरण जावे.

कुरु तो सकळांसी ब्राह्मण, जराजी तो झाला क्रियाहीन, तरी तयासीच शरण अनन्य भावे असावे। अहो या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिरवणे, तेथे इतरते किती। ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण, धातुपाषाणी देवपण ब्राह्मणेची मंत्रे। मुंजी बंधने विरहित तो शूद्रची निभ्रांत, द्विजन्मी म्हणोनी संतत, द्विज ऐसे नाम त्याचे। सकळांसी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञाप्रमाण, वेदविरहित ते अप्रमाण, अप्रिय भगवंता। वक्ताचे वचन ऐकून खरं तर श्रोते त्यांना विनंती करतात आणि स्वामींनी आता लढीवाळपणे गुरुशिष्याची लक्षणे अशा प्रकारे वर्णन करावी की ती ऐकून मुमुग्धूंना तत्काळ सद्गुरू शरण जाता याव्यात। तेव्हा स्वामी सांगतात की सर्व वर्णांना ब्राह्मण गुरुस्थाने, म्हणून तो जरी क्रियाहीन झाला तरी अनन्य भावे, त्याला सर्वांनी शरण जावे। यासाठीच नारायणांनी अवतार घेतला। प्रत्यक्ष श्री विष्णू ब्राह्मणांचे चरणचिन्ह श्रीवत्स आपल्या वक्षस्थलावर धारण करतात, तिथे इतरांची काय कथा। ब्राह्मण वचन प्रमाणे मानलं, त्याच्या वचनाच्या योगे सर्व योग्यतेस जातात। आणि त्यांनी मंत्रोच्चार केला की धातू अथवा पाषाण यांच्या ठिकाणीही देवत्व येतं। जो ब्राह्मण मौजीबंधनाविरहित असतो, मौजीबंधनामुळे ब्राह्मणाचा दुसऱ्यांदा जन्म होत असतो, म्हणून त्याला द्विज म्हणतात।

ब्राह्मणी योग याग व्रते दाने, ब्राह्मणी सकळ तीर्थाटने, कर्ममार्ग ब्राह्मणाविणी होणार नाही। ब्राह्मण वेद मूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ विप्रवाक्य करुणी। ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती होऊन जडी भगवंती, ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी। लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण, आन यातीसी पुसेकून, परी भगवंतासी भाव प्रमाण येरा चाड नाही। असो ब्राह्मणा सुरवर वंदती, तेथे मानव बापुडे किती, जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगवंद। सर्व ब्राह्मणांमुळे योग याग व्रते दाने सर्व तीर्थयात्रा आदी सफळ होती, त्यांच्याशिवाय कर्ममार्ग टिकू शकत नाही। ते मूर्तिमंत वेदच जाणावेत, इतकेच नव्हे तर ते साक्षात भगवंत अशी भावना असावी। त्यांच्या वाक्यांमुळे सर्व मनोरथ पूर्ण होतात। त्यांचे पूजन केले असता चित्तवृत्ती शुद्ध होऊन ती भगवंताच्या ठिकाणी झडते। ते तीर्थरूप असल्याने त्यांच्या योगे प्राण्यांना उत्तम गती प्राप्त होते। त्यांना लक्षभोजनात जेवण्याचा अधिकार, तसेच भगवंत देखील भावाचे भुकेले असतात, त्यांना इतर गोष्टींची पर्वा नसते। श्रेष्ठ देवही त्यांना वंदन करतात, तिथे बिचारा मानवांची काय कथा। असो ब्राह्मणा सुरवर वंदिती, तेथे मानव बापुडे किती।